सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ 1948, 12 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी दिव्या जगदाळे आपणा सर्वांचं सनईच्या या मंगलसुरांसह मनपूर्वक स्वागत करते.

0: श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली धून आपण ऐकलीत. यानंतर काही क्षणातच म्हणजे सकाळच्या ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधून बातम्या आणि त्या पाठोपाठच 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोतेहो, रोज सकाळी
2: आकाशवाणी के दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे

0: आयोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सह प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला. यावेळच्या हॅलो आपकी पसंत कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नरगिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
1: श्रोते हो, यानंतर लगेचच ऐकूयात श्रीरामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. लीजिए सुनिए रामचरितमानस गान भाग 247.

0: श्रद्धेहो, आपण ऐकलात श्री रामचरित मानस हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रद्धेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग.

0: कुंठेकर रोड पुणे.
1: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे शोभा घोलप यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा 14वा श्लोक। या श्लोकाचा अन्वयार्थ असा, कर्माच्या फलांमध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करत नाहीत, असं जो मला तत्वतः जाणतो तोही कर्मांनी बद्ध होत नाही। याच गीता श्लोकाचा अनुवाद श्रेष्ठ तत्वचिंतक आचार्य विनोबा भावे त्यांच्या सुप्रसिद्ध गीताई या ग्रंथामध्ये म्हणतात, कर्मे न बांधती माते फळी इच्छा नसे मज, माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा। आचार्य विनोबा भावे त्यांच्या गीताई चिंतनिका या ग्रंथात सांगतात, कर्माला विकर्माची जोड हवी, तसं स्वधर्माचरणही हवं, तेव्हाच निष्कामता अंगी येईल। आणि निष्काम कर्म केलं तर फळाची अपेक्षाच नाही, पण स्वधर्म टाळून अवांतर धर्म स्वीकाराल तर निष्कामतेचं फळ अंगी येणं अशक्यच आहे। उदाहरणार्थ, स्वदेशी माल विकणं हा व्यापाऱ्याचा स्वधर्म आहे, परंतु हा स्वधर्म सोडून जेव्हा तो साता समुद्रापारचा विदेशी माल विकू लागतो तेव्हा अधिक नफा मिळेल हाच हेतूमुळे त्याच्या डोळ्यासमोर असतो, मग त्या कर्मात निष्कामता कुठून येणार? म्हणूनच कर्म निष्काम होण्यासाठी स्वधर्म आचरण्याची अत्यंत जरूर असते। त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट म्हणजे काम क्रोध जिंकणं। चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ झाल्याशिवाय निष्कामता नाही। बाह्यकर्माशी आतून चित्तशुद्धीचं कर्म जोडलं गेलं तर निष्काम कर्मयोग लाभतो, आणि तो अंगी बांधला गेला की कुठल्याच फलाची अपेक्षा नाही। गीतेत कर्म हा शब्द स्वधर्म या अर्थाने वापरलेला आहे। या श्लोकाचं विवरण करताना आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळक म्हणतात, कर्म कुणाला चुकत नाही म्हणून बुद्धी निष्काम झाली तरी कर्म केलंच पाहिजे, पण ही कर्म आसक्ती सोडून केली पाहिजे। ज्ञानाने स्वार्थ बुद्धी सुटली तर कर्म सुटत नाही, म्हणून ज्ञात्यानेही निष्काम कर्म केलंच पाहिजे। पुढे ते म्हणतात, मला कर्माचा लेप म्हणजे बाधा लागत नाही कारण माझी कर्माच्या फलाच्या ठाई इच्छाच नसते। अशा प्रकारे जो मला जाणतो त्यालाही कर्माची बाधा होत नाही, याचं कारण तेही फलाची अपेक्षा ठेवून कर्म करत नाहीत, आणि हे जाणून त्याप्रमाणे जो वागतो त्याला कर्माचा बंध लागू शकत नाही। याच संस्कृत श्लोकाबद्दल मराठीत भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, मला कर्म लिप्त करत नाहीत कारण मला कर्मफलाविषयी आसक्ती नाही। अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मापासून बंधमुक्त होतो। हे सर्व माझ्यापासून झालं पण मी केलं नाही हे ज्ञान ज्याला कळतं तो प्रपंचातून सुटून मुक्त स्थितीला मिळाला असं समजावं, मग आपोआपच त्याची फलभोगांवरची आसक्ती अहंपणा नाहीसा होतो। या श्लोकाचं विवरण भगवद्गीतेतही याप्रमाणे केलेलं आहे। यात म्हटलेलं आहे, कोणत्याही कर्मानी मी बद्ध होत नाही, तसंच मला कोणत्याही कर्मफलाची कामना नाही।

ज्यांना माझ्याविषयीचं हे सत्य समजलंय ते सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाहीत. कर्माच्या फलामध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करत नाही. भगवंत जरी या भौतिक सृष्टीचा उत्पत्ती करताय तरी तो प्राकृत जगताच्या क्रियांनी लिप्त होत नाही. तो सृष्टी उत्पन्न करतो आणि त्या सृष्टीपासून अलिप्त राहतो. तर जीव हे सांसारिक कर्माच्या फलात गुंतून राहतात कारण भौतिक साधन संपत्तीवर ताबा मिळवण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते.

हे सांसारिक कर्माच्या फलात गुंतून राहतात, कारण भौतिक साधन संपत्तीवर ताबा मिळवण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. या भगवंताचं हे दिव्य स्वरूप ज्याला समजलं तो कर्माच्या नियमांनी बांधला जात नाही. पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात श्रीपाद सातवळेकर म्हणतात, ज्याची कर्माच्या फलभोगावर आसक्ती नसते त्याला कर्मापासून कोणतीही बाधा होत नाही. कर्मामुळे जी बाधा होते तिचं एकच एक कारण म्हणजे फलासक्ती. म्हणून जो फलासक्ती सोडतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो. हा नियम जाणूनच प्राचीन मुमुक्ष लोकांनी कर्म केलं आणि ते बद्धही झाले नाहीत. सदाशिवशास्त्री भिडे यांनी गीतार्थ रहस्य दीपिका या ग्रंथात असा खुलासा केलेला आहे, माम कर्माणी न लिंपंती आणि नमे कर्म फले स्पृहा या दोन विधानांमध्ये कर्मयोगाचं सार आलेलं आहे. कर्मात लिप्त होत नाहीत म्हणजे कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. ईश्वर ज्ञानस्वरूप तत्व असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेणं हा त्याचा स्वभावच नाही. अवतार घेऊन देहात येताना जन्मापासूनच अखंड ज्ञानमयता त्याच्या ठाई असते, त्यामुळे तो तत्वत अकर्ता आणि अभोक्ता असतो. सर्व काही प्रकृतीच्या अंगाने होतं. मी परमात्मा स्वरूप आहे हे कर्मसंबंधाबाबत असलेलं ईश्वरी ज्ञान आहे. सामाजिक अंगाने विचार करायचा झाला तर साध्या साध्या गोष्टीत भगवद्गीता अनेक प्रकारांनी आपल्याला मार्ग दाखवते. भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे त्यातून ज्ञानाचा लाभ तर होतोच पण जीवनाचा अनुबंधही कळायला लागतो. भगवद्गीता हा सर्वच संतांचा प्रेरणास्रोत आहे. ज्ञानदेवांपासून पुढे सगळ्या संतांनी गीतेतला सिद्धांत प्रमाण धरूनच काव्यरचना केलेली दिसते. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत दे. ज्ञान संन्यास कर्म आणि भक्ती यांच्या योग्य मिलाफानी इहलोकी आयुष्य कर्मणाचा कोणता मार्ग मनुष्यानी पत्करावा याचा गीतेत विचार केलेला आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं. त्यांनी भगवद्गीतेचं केवळ मराठी भाषांतर केलं नाही तर आपल्या स्वतंत्र प्रज्ञेनी आणि अपूर्व प्रतिभेनी भावार्थमय भाष्य केलं. बुद्धियोग कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग ध्यानयोग स्वधर्मपालन सांख्ययोग यांचं सुबोध विवरण करून भगवद्गीता समजण्यासाठी खूप सोपी केली. म्हणूनच हे अध्यात्माचं वैभव सर्वसामान्यांनाही सर्व समृद्धीनिशी अनुभवण्याची सोय झाली. या चौथ्या अध्यायात आणि 14व्या श्लोकात सगळे मान्यवर श्रेष्ठ आणि विद्वान मंडळी हे सुचवतात की कर्म करा पण त्यात गुंतू नका, अलिप्त रहा, फलाची अपेक्षा करू नका. भगवंतांनी सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीपासून ते अलिप्त राहिले. त्यांचं हे दिव्य स्वरूप सामान्य मानवाला कसं समजणार, तो या सांसारिक कर्माच्या फलात गुंतून राहतो. त्यातूनच हे मी केलं ते मी केलं असा अहंकार निर्माण होतो, गर्व ताठा मनात जागृत होतो. मग अलिप्त कसं राहता येईल? या श्लोकात आचार्य विनोबा भावे म्हणतात, स्वधर्म आचरा, कामक्रोध जिंकणं आणि चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ करणं हे साध्य झाल्याशिवाय अंगी निष्कामता येणार नाही, अलिप्तता प्राप्त होणार नाही. विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी हे तत्व आवर्जून पाळावं. संसारात असूनही अलिप्त असावं म्हणजे सगळ्यात असावं आणि कशातही नसावं. तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी एका पारमार्थिक फुगडीच्या रूपकातून हे सुचवलेलं आहे, अहंकार दंभ मान धरू नको बाई, लोकलाज भीड यास देसवटातई, काया वाचा मन बुद्धी एकवटे होई, फुगडी घालता मग देव तूची पाही, परनिंदा द्वेष याचा करू नको साठा, धनविद्या पुत्र यांचा धरू नको ताठा, अवघे सोडून धरी एकभाव निष्ठा, बहिणी म्हणे तरीच तुझ भेटी भगवंता. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या कामातून येणाऱ्या ताणतणावाचं व्यवस्थापन सूत्र सांगणार आहे. आपण जेव्हा एखादं काम हे काहीतरी अपेक्षा ठेवून करतो तेव्हा कामापेक्षा अपेक्षा पूर्तीच्या ओझ्यानी आपण थकून जातो. मी नसेन तर माझ्या कुटुंबाचं कोण बघेल, मी काम केलं नाही तर कंपनीचं नुकसान होईल, अशा अहंकारातून काळजीतून जर आपण काम करत असू तर कधीतरी अपेक्षाभंग होतो आणि ताण वाढतो. आपल्या कामात कोणतंही क्रेडिट नको, कामाचं ओझं नको. फक्त काम करत राहिलं तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येणारच नाही. अपेक्षांचं ओझं बाजूला ठेवून काम करण्याचा प्रयत्न करूया. आनंद यश आपोआप मिळेल, ते चिरकाळ टिकणारं आणि सर्वमान्यही असेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं शोभा घोलप यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
8: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
7: श्रोतेहो, यानंतर ऐकूयात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
9: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात भुले बिसरे गीत. सकाळचे 7:09 आणि 26 सेकंद झाले आहेत. यानंतर अल्पावधीतच म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन

0: अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित तिसऱ्या ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढं यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बिल्ले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोस

0: कडून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळ तर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवस अखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलेल्या प्रादेशिक बातम्या आत्ताच आपण ऐकल्यात. आता ऐकूयात भुले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
2: सदाबहार नगमे.

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम भुले विसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। सकाळचे ठीक 7:30 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड।
3: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: आज आपण बोलणार आहोत 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटाबद्दल. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार वसंत अवसरे यांचं युगुल गीत आत्ताच आपण ऐकलं, जे होतं अवघाची संसार या चित्रपटातलं. अवघाची संसार हा अनंत माने दिग्दर्शित एक गाजलेला सामाजिक पण विनोदी चित्रपट बरं का. या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि विनोदी शैलीमुळे हा चित्रपट त्या काळात खूप लोकप्रिय झाला. एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करण्यासाठी एका चोराने प्रवेश केल्यानंतर घडणाऱ्या घटनांचं मजेशीर, मनोरंजक आणि नाट्यमय असं कथानक या चित्रपटात गुंफलेलं बघायला मिळतं. आणि याच चित्रपटातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर या प्रतिष्ठित विनोदी जोडीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. चित्रपटातली पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री इतकी गाजली की यानंतर सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. तुम्हाला माहितीये मंडळी, खरतर शरद तळवलकर हे रंगभूमीवर त्या काळी प्रचंड लोकप्रिय होते, पण तरी सुद्धा चित्रपटामध्ये येण्यासाठी त्यांना बराच कालावधी द्यावा लागला आणि अवघाची संसार हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

0: जाहली रोमांचित ही तनु जाहली रोमांचित ही तनु।
1: मंडळी, अवघाचे संसार या चित्रपटातलं गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे किती गोड गीत आहे ना। अवघाचे संसार या चित्रपटाची आणखीन एक गंमत म्हणजे 2000 बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित झालेला जोरू का गुलाम हा चित्रपट तुम्हाला आठवतोय? अहो, हा चित्रपट म्हणजे अवघाचे संसार या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असं म्हणतात। अवघाचे संसार या चित्रपटातले कलाकार रमेश देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच नंतर आनंद सारख्या क्लासिक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं। आणि असंही म्हणतात की चित्रपटातल्या अभिनेत्री जयश्री गडकर या चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी व्ही शांताराम यांच्या चित्रपटात समूह नृत्यांगना म्हणून काम करत होत्या। नंतर रामानंद सागर यांच्या रामायण या महाकाव्य टीव्ही मालिकेतून प्रभू रामाची आई कौसल्या यांची भूमिका त्यांनी साकारली आणि ही अभिनेत्री घराघरात पोहोचली। अवघाचे संसार या चित्रपटातलं जे वेड मजला लागले आणि रूपास भाळलो मी ही त्या काळातली गीतं आजही शब्दांसकट लोकांच्या मनात आहेत। मग आता ऐकूयात गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले सुधीर फडके यांनी गायलेलं हे युगुल गीत। आणि चित्रपटाची अशीच माहिती जाणून घेऊयात उद्याच्या भागात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. यानंतर प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम घोलप सुगंधी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, गोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, गोलप सुगंधीचे शशिकांत घोलप आपल्या बरोबर आहेत. नमस्कार शशिकांत सर.
4: नमस्कार.
3: तुमच्या वडिलांनी गोलप सुगंधीची सुरुवात केली होती आणि त्यावेळेला विविध उद्बत्ती मार्केटमध्ये होत्या उपलब्ध आणि तिथून ह्या व्यवसायाला सुरुवात झाली. पण जेव्हापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आला तेव्हा तुम्ही स्वतःच प्रोडक्शन करायला सुरुवात केली. हे जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या उद्बत्ती तुम्ही तयार केली, त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होत्या का आणि हे स्वतः तयार करावं तुम्हाला का वाटलं?
4: त्याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरी होत्या, की मसाला बेस होत्या, की सेंटेड होत्या. सेंटेड उदबत्ती आजकालच्या काळात ती उदबत्त्या तयार होतात, त्यामुळे मी त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिकल वापरून लोकांना अपाय होणार नाही, त्यांना

0: त्या वासामुळे सर्दी ॲलर्जी असे काही होणार नाहीत गोष्टी, त्याची काळजी घेतलेली होती. नॉर्मली बाजारात उदबत्त्या मिळतात, पण त्याच्या कॅटेगरी प्रकार हा विचार केलेला नसतो असा माझा अनुभव आहे. ती मी सुधारणा करून त्या उदबत्तीचं प्रोडक्शन करतो.
1: मग आता हे जे तुम्ही सांगताय सेंटेड उदबत्ती, यामध्ये आपल्या खास विकल्या जाणाऱ्या कुठल्या उदबत्ती आहेत त्याची काही नावं सांगाल का?
0: आसावरी आहे, भूमिका आहे, मधुलिका आहे, चंदन आहे, बकुल आहे.
1: आणि हे सगळे त्या त्या फुलांचे जे वास आहेत तसेच तसे अनुभूती देणारे उद्बत्तीचे वास
0: 100%. कारण त्याच्यासाठी जो वास तयार केला जातो उद्बत्तीचा तो आम्ही स्वतः तयार करतो.
1: वा, मसाला उद्बत्तीचाही तुम्ही उल्लेख केला, याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती, शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोण, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. शशिकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की मसाला उदबत्ती सुद्धा आपण सुरू केली आणि ही अत्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते, म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा?
0: ऑर्गॅनिक म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण आयुर्वेदिक पावडरही वापरले जातात. उदाहरणार्थ नागरमथा आहे, जटामसी आहे, पाचपाला आहे, मरवा आहे, दवणा आहे, याच्या प्रॉपर पावडरी करून या प्रोसेस आपण करतो.
1: बर, मग आता या उदबत्ती आपण हाताने तयार करतो, मग मशीन मध्ये बनवलेली उदबत्ती आणि हाताने बनवलेली उदबत्ती यामध्ये मेन फरक काय असतो?
0: मशीन मध्ये उदबत्ती बनवली ती साधारण सोपी प्रोसेस असते, ते डिपिंग केलं जातं. डिपिंग म्हणजे आपण उदबत्ती बुसकळून काढतो केमिकलमध्ये वासामध्ये. पण मसाला उदबत्तीमध्ये काय असतं, त्याचा असा गोळा तयार केला जातो, उदबत्तीचा गोळा तयार होतो आणि तो प्रत्येक काडीवरती लावला जातो. जशा आपण बायका पोळ्या करतात म्हणजे उदाहरण, तर त्याप्रमाणे ती उदबत्ती वाळायला लागते. त्याचा स्पीड कमी असतं, प्रोडक्शन कमी असतं, पण ती हाय रेंज मधल्या क्वालिटी उदबत्ती आम्ही तयार करतो.
1: अच्छा, ओके. अच्छा, अर्थातच या हाताने बनवलेल्या उदबत्ती असतात, त्यामुळे याला वेळही जास्त लागतो आणि या अत्यंत कस्टमाइज पद्धतीने आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या आहेत, म्हणूनच उद्बत्तीमध्ये घोलप सुगंधीचं नाव आपल्याला जास्त ऐकायला मिळतं. श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती, ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, स्वतः घोलप यांनी बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोण, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, 866-9197672.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: साठ।
1: श्रुतिहो कार्यक्रमात आता ऐकूयात रचना खडीकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं हे गीत, संगीत दिलंय मीना खडीकर यांनी।

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: श्रोतेहो, आपण ऐकलात कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल प्रस्तुत गंमत गाणी. यानंतर प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG आणि त्यानंतर लगेचच क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना, गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार.
6: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
3: खरं.
6: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडू

0: तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
1: बर.
0: तर हे कोईम्बतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचे आहे.
1: बर.
0: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
1: अच्छा.
0: आणि पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं असं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो, कोईम्बतुरी नेकलेस ज्याला म्हणत, जे जनरली येतं मेनली ते मान्यवर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा, तर त्याला विविध आकार देऊन त्याचे

0: मान्यवर गोंडा किंवा साखळी असते आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून. म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं. ते कोइंबतूर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते. तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप ऐकतो. टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात, ती मॅनमेड नसतात. म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये, तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात. आणि ती वजनाला हलकी असतात, साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात, मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे, पण येलो फिनिश असतं त्याला, म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले, तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3 पीस सूट वगैरे म्हणतो.

0: जेवळी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: and fee registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: स्टार्टअप या विषयावरती आपण बोलत होतो पण या स्टार्टअप होतो, म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: स्टार्टअप या विषयावरती आपण बोलत होतो पण या स्टार्टअप साठीची जी इन्व्हेस्टमेंट लागते त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, पॉकेट मनी टू वेल्थ हा प्रवास कसा झाला पाहिजे?
2: अगदी योग्य प्रश्न घातलात मॅडम. बघा, बिझनेस हा प्रत्येकाला करायचाच असतो. आजची जनरेशन कमवा आणि लगेच उडवा, यू ओनली लिव्ह वन्स, योलो, या मानसिकतेत जास्त जगताना दिसते. या तरुणाईला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय सांगायचं? म्हणजे योलो ठीक आहे पण आयुष्य एन्जॉय केलंच पाहिजे, पण एन्जॉयमेंट बरोबर फायनान्शियल फ्रीडम मिळवणं ही तितकंच गरजेचं आहे जेव्हा तरुणाईचा विचार होतो. आणि तरुणाईसाठी माझी एक त्रिसूत्री आहे, लवकर सुरुवात करा, म्हणजे स्टार्ट अर्ली ज्याला आपण म्हणतो. तुम्ही वयाच्या 20-22 वर्षी दरमहा अगदी 500 रुपये किंवा 1000 रुपये महिन्याची SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याला जर सुरुवात केली आणि तिला कंपाऊंडिंग व्यवस्थित होऊ दिलं तर त्याची जादू खरं आपल्याला पुढच्या येणाऱ्या 10 वर्षानंतर मोठा फंड कसा तयार होऊ शकतो या रूपात दिसते. म्हणजेच ज्याला स्टार्टअप करायचं आहे, ज्याची अगदी आयडिया सुरुवातीला आहे आणि तो हळूहळू त्याच्यावर काम करतोय, त्याने जर आलेल्या पैशातून, म्हणजे ती आयडिया त्याने कोणाला तरी विकलेली आहे, ते प्रॉडक्ट कोणाला तरी दिलेलं, त्यातून त्याला 4 पैशाचा नफा झालेला आहे, त्या नफ्यातून थोडे थोडे पैसे बाजूला काढत ते जर 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष उत्तमरित्या तो साठवत गेला तर कदाचित ती आयडिया त्याला मुहूर्तमेढ देण्यास, मोठं रूप देण्यास हे त्या स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीला सहज शक्य होणार आहे. हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचं किंवा योग्य इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंगच्या माध्यमातून त्याला ते शक्य होणार आहे. त्रिसूत्रीमधले दुसरी गोष्ट काय तर पहिलं सेव्हिंग मग खर्च. म्हणजे आपल्याला स्टार्टअप मधून जे काही पैसे येणार आहेत त्यातले काहीतरी पैसे बाजूला पडले पाहिजेत, किंबहुना 5-10% एवढी तरी रक्कम नफ्यातली बाजूला पडली पाहिजे आणि मग बाकीचे पैसे त्या स्टार्टअप साठी रिइन्व्हेस्ट झाले पाहिजेत. आणि फायनली सगळंच आपल्याला एकाच स्टार्टअप मध्ये घालायचंय आणि मग उद्या जर 10 वर्षानंतर असं लक्षात आलं की आपला पूर्ण व्यवसाय अडचणीत आलाय तर असं होऊ नये, म्हणून काही पैसे बाजूला काढून मे बी म्युच्युअल फंड सारख्या प्रॉडक्ट मध्ये किंवा डिजिटल गोल्डच्या प्रॉडक्ट मध्ये PPF सारख्या सुरक्षित पर्याय जरी गुंतवले तरीही हरकत नाही. सो अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करायला हरकत नाही स्टार्टअपचा विचार करताना.
1: या अशाच गप्पा इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या आपण चालू ठेवणार आहोत उद्याच्या भागात. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: NPO registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते, आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळचे ठीक 8 वाजलेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान आज मायदेशी परतले. शेवटच्या दिवशी काल पंतप्रधानांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उभय देशांनी द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देत विविध महत्वाच्या क्षेत्रात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पंतप्रधानांनी ऑकलंडमध्ये भारतीय समुदायालाही संबोधित केलं. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ग्राहकांच्या तक्रारीनंतर स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहक तक्रारींमध्ये स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेले, खराब झालेले, दूषित आणि इतर असुरक्षित खाद्य उत्पादनांचा पुरवठा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोशीतल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी झालेल्या दुर्घटनेत कचऱ्याचा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळून ही घटना घडली होती. दरम्यान काल उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला. संबंधित कंपनी, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत नातेवाईकांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. व्हिएतनाममध्ये फुकवोक बेटाजवळ स्पीडबोट उलटण्यानं झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या अपघाताची कारणं शोधून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या घटनेतील मृतांपैकी 10 जण तामिळनाडूचे, 3 आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज दिवसभर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य.
2: श्रोते हो, आपण ऐकलेत ठळक बातम्या. आता वेळ झाली आहे पुढच्या कार्यक्रमाची. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वाणी जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही रचना, संगीत संयोजन राम कदम यांचं.

0: श्रद्धेहो, आपण ऐकलीत जगदीश खेबुडकर यांची ही रचना. राम कदम यांच्या संगीत संयोजनात स्वर होता वाणी जयराम यांचा.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धरावर
4: आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
4: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं
1: सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
4: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं
1: राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
3: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
1: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतरची रचना आहे मनोहर यांची। अरुण दाते यांनी गायलेल्या या गीताला संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी।

श्रोतेहो, आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर यांची ही रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
1: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जफूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जफूरचा भेटीचा योग. प्रथमे

0: मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
4: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
3: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
4: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
4: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
5: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
6: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
8: हात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
9: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
8: तथास तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
9: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतरची रचना आहे दत्ता पाटील यांची. मधुकर पाठक यांच्या संगीत संयोजनात स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: आता मान्सून ची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: रमेश दाईं आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीत संयोजनात संत तुकाराम यांची ही रचना.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.
0: श्रोतेहो, सकाळचे ठीक 8:30 झालेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक प्रस्तुत गदिमांजली या कार्यक्रमात मी दिव्या जगदाळे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, गदिमांची लेखणी नेहमीच मनाला भावणारी, नानाविध विषयांवर गीतं रचली असली तरी निसर्ग, झाडे, पक्षी हे त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे विषय। या पावसाच्या दिवसांमध्ये तर हा निसर्ग सुंदरच दिसतो, पण त्याचं सौंदर्य अधिक खुलतं ते पावसाच्या पाण्यामुळं दुधडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे। तर आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात नद्यांचा उल्लेख असणारी गदिमा गीतं। सुरुवात करूयात या गीतापासून। सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी।

0: श्रोतेहो, नदी म्हणजे केवळ वाहणारं पाणी नाही, ती संस्कृतीची जननी असते. कृष्णेचा तो शांत प्रवाह आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. कृष्णामाईच्या नावातच ममत्व. शांत, संयमी आणि सगळ्यांना आईसारखं सामावून घेणाऱ्या या नदीच्या संथ प्रवाहात गदिमांना जीवनाचं तत्वज्ञान दिसतं. सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवुनी ने इराणी, आळशासही व्हावी कैसी गंगा फलदायी, असं म्हणत कृष्णेचं ते निस्सीम प्रेम गदिमा आपल्याही मनात पेरत जातात. आत्ता हे गीत ऐकताना अगदी याच भावना होत्या. गदिमांच्या गीतांमधून भेटत जाणाऱ्या नद्या आणि त्यांची ती सुंदर गीतं यांचा आस्वाद आपण घेणार आहोतच, पण या छोट्याशा व्यवसाय आपल्याही मनात पेरत जातात. आत्ता हे गीत ऐकताना अगदी याच भावना होत्या. गदिमांच्या गीतांमधून भेटत जाणाऱ्या नद्या आणि त्यांची ती सुंदर गीतं यांचा आस्वाद आपण घेणार आहोतच, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: आले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटणे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
4: मग आता ही भीती घालूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
5: 88 88 56 00 11.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 96 899 11 240
6: 9689 11 240.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रद्धेहो, या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत गदिमांच्या गीतांमध्ये असणाऱ्या नदींची गीतं. श्रद्धेहो, नदीचा स्वभावच निराळा. कधी ती खळखळते, कधी शांत होते, तर कधी आपल्या पात्रात असंख्य कथा जपून ठेवते. तिच्या प्रत्येक वळणावर काळाच्या खुणा दडलेल्या असतात. भारतीय संस्कृतीतील प्रत्येकच नदी एखादी कथा सांगत असते आणि रामकथा म्हटलं की आठवते ती शरयू नदी. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येला कुशीत घेणारी ही पावन नदी. गदिमांच्या शब्दात शरयू ही केवळ नदी नाही तर मर्यादा, आदर्श आणि पवित्रतेचं ती प्रतीकही आहे. अयोध्येच्या पावन भूमीला गौरवताना आणि रामरायाच्या महान जीवनकथेला रसिकांसमोर मांडताना या शरयू नदीचा उल्लेख गदिमांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आता ऐकूयात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
3: संपर्क 9689911240
2: 9689911240।
4: श्री मन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
5: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
5: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
4: हा घ्या नंबर, सोपा आहे, 9595924559।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559।
4: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आषाढ महिना सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात तल्लीन झाला आहे। आषाढी एकादशीचे वेद लागलेत आणि असंख्य वारकऱ्यांना पावसाचीही तमा न बाळगता पायी वारी करताना आपण सारे पाहतोय। महाराष्ट्रातील ही संत परंपरा आणि इंद्रायणी नदीचं नातं अगदी अतूट आहे। इंद्रामाईच्या काठी वसलेल्या आळंदीमधूनच वारीची सुरुवात होत असते। ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी ही नदी आजही भरलेली असते। गदिमांचे शब्द या नदीला भक्तीचा, अध्यात्माचा आणि साधेपणाचा स्पर्श देतात। ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात गदिमांची ही रचना। संगीत आहे पु ल देशपांडे यांचं।

श्रद्धेहो, काही ठिकाणं आपण सोडून पुढे जातो पण ती मनातून कधीच जात नाहीत. यमुनेचा तीरही काहीसा तसाच. कृष्णाच्या बाललीला प्रेम, विरह आणि आठवणींचे अनेक थवे आपल्या कुशीत बांधून ठेवलेला असा हा यमुना तीर. ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदिमांची ही रचना, संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोतेहो, सकाळचे ठीक 8:58 झाले आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. विशाखापट्टणम इथं काल INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. महिला स्वमदत गटांमुळे देशातल्या ग्रामीण आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. फॉर्च्यून इंडिया मासिकातर्फे 100 सर्वाधिक प्रभावी महिलांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा प्रारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यावेळी उपस्थित होत्या. बावी चक्रवादळानं काल रात्री उशिरा पूर्व चीनमधील तैझोऊ या किनारपट्टीवरील शहरात प्रवेश केला. खबरदारीचा उपाय म्हणून 20 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रता कमी होत असली तरीही पावसाच्या पट्ट्यांमध्ये सामावलेल्या आर्द्रतेमुळे हे वादळ अजूनही मोठा धोका ठरत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर इथल्या रंगावली नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांपैकी 2 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर एका मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर धोकादायक जलसाठ्यांमध्ये आंघोळ करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिली आहे. येत्या काळात पाऊसच नाही पडला तर लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी उजनी धरणातील पाण्याचा विचार केला जाण्याचे संकेत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत. ते लातूरमध्ये सहकार संकुलाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचं सांगत नदीजोड प्रकल्पांतर्गत लातूरसाठी उपलब्ध पर्यायांचाही सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकल्यात ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 9:01 झालं आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, या कार्यक्रमात मी दिव्या जगदाळे आपणा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे एक लोकप्रिय संवेदनशील कवी, लेखक, गोड गळ्याचा गायक संदीप खरे यांच्याविषयी. श्रोते हो, मराठी कवितांचे, गीतांचे खरे दिवस परत आणणारे कवी म्हणजे संदीप खरे. अरे, आपल्याला सुद्धा असंच वाटतं कधी कधी, किंवा अरे चा ही कविता तर माझ्याचबद्दल आहे की असा जवळकीचा आपुलकीचा सुगंध जाणवून देणाऱ्या त्यांच्या कविता म्हणजे अंगणात पडणारा प्राजक्त फुलांचा सुरेख सडाच. सोपे पण अर्थपूर्ण शब्द सहज गुणगुणता येतील अशा चाली आणि मोजके संगीत ह्या वैशिष्ट्यांमुळं त्यांच्या अनेक कविता, गीतं रसिकांना भावले. कार्यक्रमाची सुरुवात करूयात त्यांच्या या बहारदार गीताने.

0: श्रोते हो, शैलेश रानडे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आणि लिहिलं होतं संदीप खरे यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 020-670-1900.
4: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या

0: मुलांना शिकवा अबॅकस, आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
0: 88 88 56 00 11.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोतेहो, या व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेत आहोत संदीप खरे यांच्याविषयी. श्रोतेहो, 13 मे 1973 पुण्यातला त्यांचा जन्म आणि संदीप खरे अवघ्या 4थीत असताना त्यांच्या पहिल्या कवितेने जन्म घेतला. कविता साहित्य यात रमणारं हळवं मन जवळ असून आणि मुळातच इंजिनिअरिंगची फार आवड नसूनही घरच्या आग्रहाखातर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. 10 ते 6 अशी ताबेदारी आपल्याला जमणार नाही हे तेव्हा त्यांना स्पष्टच झालं होतं. वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ॲड एजन्सीमध्ये कामही सुरू केलं. पैसा सुखसोयी यात तडजोड करावी लागली तरी चालेल, पण आवडीच्या क्षेत्रात काम करता आलं पाहिजे हा पहिल्यापासूनच त्यांचा आग्रह होता. आणि सुदैवानं आवडीच्या दोन्ही क्षेत्रात म्हणजे जाहिरात आणि कविता लेखनातही त्यांना यश मिळालं. त्यांच्या दिवस असे की या अल्बममध्ये त्यांच्या करिअरबद्दलची भावनिक मानसिक द्विधा मनस्थिती या चारोळींमध्ये ते फार सहज सांगतात. प्रश्नांचे हे एक संधसे तुकडे, त्या वरणाचे मणीचे अबलख घोडे, या घोड्याला लगाम शोधत आहे परी मजला गवसत नाही, दिवस असे की कोणी माझा नाही मी कोणाचा नाही.

0: श्रोतेहो, शैलेश रानडे यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत, संदीप खरे यांची. संदीप खरे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांचा आस्वाद आपण घेतच आहोत, मात्र या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेत आहोत तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे नवीन पिढीचे नवीन कवी संदीप खरे यांच्याविषयी. श्रोते हो, एकही कविता संग्रह प्रसिद्ध न होता दिवस असे की ह्या कॅसेटच्या माध्यमातून त्यांना आधी प्रसिद्धी मिळाली आणि संजीव बोकील यांच्यामुळे पहिल्यांदा जाहीर कविता वाचन त्यांना करता आलं. कॅलिडोस्कोप या कार्यक्रमातला त्यांचा सहभागही त्यांच्या पुढील कार्यक्रमांसाठी पहिली पायरी ठरला. कविता लिहिणं वेगळं आणि ती सादर करणं वेगळं. कवीला जे म्हणायचं आहे ते शब्दांतून प्रभावीपणे सादर केलं की त्याचा परिणाम दुप्पट होतो. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. नंतर डॉक्टर सलील कुलकर्णींशी त्यांची गाठ पडली. तेही कवितेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रही होते. या नव्या प्रयोगात दोघांची नवीन जोडी जमली आणि काव्यरसिकांना आयुष्यावर बोलू काही सारखी मेजवानीच मिळाली. कवितेला रसिकांच्या मनात हक्काचं घर देणारा कार्यक्रम आणि कविता, आयुष्य या दोघांना सुरात गुंफत जगणं सुंदर करणारा कार्यक्रम म्हणजे आयुष्यावर बोलू काही.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, माधुरी पुरंदरे यांच्यासोबतचा संदीप यांचा कधी हे कधी ते हा कविता संग्रह वाचकांना मिळाला आणि तिथून खरा रसिकांच्या हृदयापर्यंतचा कवितेचा प्रवास सुरू झाला। अक्कोबाई ढग्गोबाई, तुझ्यावरच्या कविता,

नेणिवेची अक्षरं, मी आणि माझा आवाज, मौनांची भाषांतरं, हे सारे कविता संग्रह म्हणजे फक्त संदीप खरे यांचं व्यक्तरूप नाही, तर तुमचा, आमचा आणि संपूर्ण समाजाचाच तो आरसा वाटतो. दिवस असे की आयुष्यावर बोलू काही, हृदयामधले गाणे, संधी प्रकाशात यांसारखे गीतसंग्रह ऐकणं म्हणजे स्वतःलाच घट्ट मिठी मारण्यासारखं आहे. आयुष्यावर बोलू काही हा सलील कुलकर्णींसोबतचा कार्यक्रम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आणि मग हेच माध्यम पकडत संदीप खरे यांनी वैभव जोशी यांच्यासोबत आणि कविता हाही कार्यक्रम सुरू केला. त्यांच्याच इर्षाद या कार्यक्रमालाही तरुणाईनं अक्षरशः डोक्यावर घेतलं. नव्या पिढीला साहित्याची, कवितांची गोडी लागण्यासाठी या कार्यक्रमांची भूमिका फार महत्त्वाची वाटते. ऐकूयात संदीप खरे यांनी लिहिलेली ही पुढील रचना ऋषिकेश रानडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, संदीप खरे यांच्या कवितेत प्रेम आहे. स्वतःवरचं, माणसांवरचं प्रेम, विश्वासाचं, नात्यांना जपण्याचं आणि दुःखालाही कवटाळून पुढे चालत राहण्याचं बळ देणारं प्रेम. लोकप्रिय होणं ही एक गोष्ट असते आणि लोकांच्या आयुष्याचा भाग होता येणं ही एक वेगळीच गोष्ट असते. खरेंच्या कविता आणि गीतांनाही वेगळी गोष्ट साधता आली. त्यांच्या कविता आणि गीतं प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर नवे प्रश्न विचारायला शिकवतात. प्रत्येक अनुभवाला मनापासून जगायला शिकवतात. आयुष्याकडे बघण्याचा अधिक मजेशीर दृष्टिकोन देणारा हा कवी कायमच हृदयात विशेष जागा व्यापून राहतो. आजच्या कार्यक्रमात संदीप खरे यांच्या शब्दविश्वात आपण फेरफटका मारला. यासोबतच आता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, नाट्यगीतांच्या या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूयात कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकलं शाकुंतल या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे नाट्यपद. स्वर होता वसंतराव देशपांडे यांचा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरात बालकवी ठोंबरे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी आणि नाटक आहे मत्स्यगंधा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात मानापमान या नाटकातील क्रू प्र खाडीलकर यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे गोविंदराव टेंबे यांनी, तर स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: पुन्हा आय केअर.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, आपण ऐकलेत हिराबाई बडोदेकर यांच्या स्वरातील ही रचना. नाटक होतं साध्वी मीराबाई. आता यानंतरची रचना आहे नाटक मान अपमान. यामधली स्वर आहे नीलाक्षी जुवेकर यांचा, तर ही रचना शब्दबद्ध केली आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी.

0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा. दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्या

0: यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात तुझे माझे जमेना या नाटकातील ही पुढील रचना. स्वर आहे ज्योत्सना भोळे आणि मास्टर अविनाश यांचा, तर शब्द आहेत MG रांगणेकर यांचे.

0: श्रोतेहो, सकाळचे 9:58 झाले, तर वेळ झाली ठळक बातम्यांची.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जानकी अम्मा यांचं निधन ही संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी कधीही न भरून येणारी हानी असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. त्यांनी गायलेली सुमधूर गाणी आगामी काळातही रसिकांना मंत्रमुग्ध करत राहतील असंही मोदी यांनी म्हटलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट झाली असून कच्च्या तेलावरील आयातीचं अवलंबित्व कमी होण्यास मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी 2025-26 20% पोहोचली असून देशानं नियोजित वेळेआधी 5 उद्दिष्ट गाठलं असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. राज्यात मान्सूनची गती मंदवल्यानं अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता असून 16-22 दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरील काही भागात मध्यम स्वरूपाचा तर मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. एक राष्ट्र एक निवडणूक यासंबंधीच्या प्रस्तावित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीनं गोव्यातील आपली 2 चर्चासत्र पूर्ण केली आहेत. या दौऱ्यादरम्यान या समितीनं राज्य सरकार, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, घटनातज्ज्ञ, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमं आदींशी चर्चा केली. 21 चेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवानं विम्बल्डन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद जिंकून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. अंतिम सामन्यात नोस्कोवानं कॅरोलिना मुचोवाचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव करून प्रतिष्ठित व्हीनस रोजवॉटर डी जिंकली. लिंडा नोस्कोवा गेल्या 4 विम्बल्डन महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी 3री चेक टेनिसपटू ठरली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोतेहो, आपण ऐकलात ठळक बातम्या. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:00. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन, त्यानंतर लगेचच 10:05 जोगळेकर हॉस्पिटल, त्यानंतर लगेचच विक्रम फिटनेस, प्लॅनेट फर्निचर, मनमोकळ्या गप्पा आणि जितेंद्र घोडके सराफ.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
8: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे CEO किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्कार मॅडम.
8: आजही आपल्याकडे आपल्या एका श्रोत्यांचा प्रश्न आलेला आहे, त्यांना उत्तर देऊयात. प्रश्न आपल्याला विचारला आहे सुनीता यांनी हडपसरीतून. त्या विचारतात की माझी मुलगी आत्ता 6 गेलेली आहे. खरं तर ती बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन अभ्यास करते, त्याच्यात तिला चांगले मार्क्स पण पडतात, पण गणित त्याची मात्र तिला खूपच भीती वाटते. गणित विषय म्हणल्यानंतर मुळातच ती अभ्यासाला बसत नाही आणि त्यामुळे या एका विषयामुळे तिचा सगळ्या वर्षाचा जो स्कोर आहे तो कमी होतो, पर्सेंटेज घटतात. तर मग अबॅकसचा तिला उपयोग होईल का आणि 6 म्हणजे ती आता 12 आहे, तर त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट पडू शकेल का?
9: खूप छान प्रश्न आहे. अबॅकस साठी अगदी 8 विद्यार्थी आपल्याकडे अबॅकसला शिक्षण प्रशिक्षण घेत असतात आणि बऱ्याच पालकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की ते पहिल्यांदा त्या मुलांना गणितामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, परंतु अबॅकस हे खेळण्यासारखं असल्यामुळं आणि अबॅकस मध्ये कोणतेही पाठांतर वगैरे नसतं, पाडेपाठ त्यांना करावे लागत नाहीत आणि अगदी बेसिक पासून अगदी 1+1+1=3 होतात, इथून त्यांना

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: या पद्धतीने गणित शिकवलं जातं,
1: बर
0: त्यामुळे अभ्यागत शिकल्यानंतर त्यांना गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येतो आणि त्यानंतर मग त्यांचा अकॅडमिक मॅथ्स मधला सुद्धा स्कोर जो आहे तो वाढलेला जाणवतो. कारण की त्यांची पहिला भीती मनातली निघून जाणं आणि गणित या विषयामध्ये इंटरेस्ट येणं हा महत्वाचा आहे. कारण की आज बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांना पुढे इंजिनिअरिंग असो, AI असो, टेक्नॉलॉजी मध्ये कुठेही शिक्षण घ्यायचं झालं तर गणित हा विषयाचा पाया पक्का असणं गरजेचं असणार आहे. तसेच जर गणित विषयापासून ते दूर पळाले तर त्यांना करिअर मधले बरेचसे ऑप्शन्स कमी होतात. आणि असं म्हणतात की गणिताशिवाय काय नाही,
2: आयुष्याचंच एक गणित आहे.
0: आयुष्याच्या गणितात आघाडी ही घ्यावी लागणार त्यांना पुढे आयुष्यात आघाडी घ्यायची असेल तर. त्यामुळे गणित विषयापासून पळायचं नसेल आणि गणित विषयात इंटरेस्ट निर्माण मुलांचा करायचा असेल तर अभ्यागत हा सर्वोत्तम पर्याय आहे.
2: अगदी. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी तुम्ही देखील त्यांना अबॅकस आजच शिकवा. त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 86 56 00 11 या नंबरवर. 88 86 56 00 11 88 88 56 00 11. किरण पाटील सर, जसं आता आपण म्हणालात की अबॅकसमुळे ही भीती जाते आणि खरंच मुलांना गणितात इंटरेस्ट निर्माण होतो, तर असं एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला आवडेल.
0: आमच्या सातारमध्ये नायब तहसीलदार होते रसाळसाहेब म्हणून, त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं की माझ्या कन्याला मॅथ्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, तिला गणिताची भीती वाटायची, पण तिचे आता एक दोनच लेवल झालेले आहेत आणि गणितामध्ये तिला खूप इंटरेस्ट आलेला आहे. त्यांना शाळेतल्या शिक्षकांनी पण सांगितलं की आता ती गणितात खूप इंटरेस्ट घेते. तर असं मला, मी तुम्हाला उदाहरण हे शेअर करू इच्छितो.
1: नक्कीच.
0: आणि आता आपले जे अभ्यागतचे क्लास आहेत, आता शाळा सुरू झालेल्या आहेत, तर हे शनिवार रविवार क्लास असणार आहेत. सर्वसाधारण शनिवारी 1 तास, रविवारी 2 तास अशा ह्या बॅचेस असतात. शाळेचा अभ्यास करत, अकॅडमिकचे क्लास करत ते हे करू शकतात. तसेच 3 महिन्याची आपली एक लेवल असते, असा सर्वसाधारण 1 वर्षाचा आपला कोर्स असतो. संपूर्ण अभ्यासक्रम आपण फक्त 4 लेवलमध्येच पूर्ण करतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि पालकांच्या पैशाची देखील बचत होत असते. तसेच ह्या 4 लेवल पूर्ण झाल्यानंतर वैदिक गणिताच्या ट्रिक्स आम्ही त्यांना मोफत शिकवतो, त्याचं पण एक वर्कबुक देत असतो.
2: अगदी. तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनात जर गणिताची भीती असेल तर ती घालवण्यासाठी मुलांना पाढे पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधल्या त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी त्यांना सुद्धा अबॅकसच्या क्लासला जरूर घाला आणि त्यासाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11 88 56 00 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
7: नमस्कार.
2: बऱ्याचदा आपण असं बघतो की IVF ट्रीटमेंट केल्या जातात त्यावेळेला बऱ्याचदा सोनोग्राफी पण करावी लागते आणि अशा केसेसमध्ये काही कंडिशन्स मध्ये फायब्रॉइड सुद्धा डिटेक्ट होतात. मग IVF ट्रीटमेंट चालू असताना जर फायब्रॉइड लक्षात आलं तर मग IVF ट्रीटमेंट कंटिन्यू केली जाते का, ती सक्सेसफुल होते का, याबद्दल आज सांगा.
7: हो, निश्चितच तसं करता येतं. उदाहरणार्थ म्हणून एक मी केस सांगते माझ्याकडली.
1: पेशंटचं वय 37 वर्ष, लग्नाला साधारण

0: 13 वर्ष झालेली आणि बाकी सगळ्या ट्रीटमेंट झाल्या पण तरीही प्रेग्नन्सी राहिली नव्हती. त्यामुळे IVFचा सल्ला दिला गेला होता पेशंटला आणि त्याच्यासाठी ती माझ्याकडे आली होती. सोनोग्राफी केला असता साधारण 6 ते 7 सेंटीमीटरचा फायब्रॉइड होता युट्रसमध्ये. ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली असता आणि एज फॅक्टर लक्षात घेता बीजांचा आकडा हा बॉर्डर लाईन होता, AMH सुद्धा बॉर्डर लाईन होता. त्यामुळे अशा वेळेला पहिला फोकस हा आपला बीजाशयावर ओव्हरीवर असला पाहिजे. त्यामुळे स्टिम्युलेशन देऊन बीज बाहेर काढून पिकअप करून एम्ब्रिओ आम्ही रेडी केला. त्याच्यानंतर हे जे एम्ब्रिओ आहे हे सगळे आपण फ्रीज केले. त्यानंतरच्या सायकलमध्ये पेशंटची मायोमेक्टमी म्हणजे जो गर्भाशयातला फायब्रॉइड आहे तो दुर्बिणीद्वारे आपण बाहेर काढला आणि ही जी बाळ आपल्याकडे तयार आहेत ती आपण अनेक वर्ष प्रिझर्व्ह करू शकतो. आणि हा जो आपण फायब्रॉइड बाहेर काढला त्यामुळे आता युट्रसचं हिलिंग प्रोसिजर सुरू होते. त्यामुळे हिलिंग कम्प्लीट झालं की योग्य तो गॅप घेऊन आपण ही बनवलेली बाळ गर्भाशयात परत एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा फॅक्टर महत्वाचा आहे की आधी आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट करत बसलो तर त्यामध्ये वय जसं वाढत जाईल, AMH कमी आहे, सोनोग्राफीत बीज कमी आहे, त्यामुळे जितके महिने आपण घालू तेवढे त्यामध्ये बीज कमी कमी होत जाणार आणि अशा वेळेला सक्सेस रेट हा IVFचा सुद्धा कमी होतो. त्यामुळे या पेशंटचा आम्ही आधी पिकअप केला, त्याच्यानंतर मायोमेक्टमी केली, फायब्रॉइड काढला, मग योग्य त्या गॅपनी सोनोग्राफीद्वारे सगळं योग्य आहे हे कळल्यानंतर हे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर केले आणि आज त्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
1: डॉक्टर चारुता, मग ज्यावेळेला ही फायब्रॉइडची सर्जरी केली जाते त्यावेळेला त्याचा काही गर्भाशयावरती परिणाम होतो का आणि नंतर तो IVFच्या ट्रीटमेंटसाठी काही त्रासदायक ठरत नाही ना?
0: ट्रीटमेंट जी कोणती दिली जाते ती फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बेस्ट दिली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही मायोमेक्टमी करताना सुद्धा एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतमधली जी गादी आहे त्याला शक्यतो धक्का न लागता हा मायोमा काढणं हे स्किलफुली करणं गरजेचं आहे. कारण हा डॅमेज नंतर आपल्याला अडचण देऊ शकतो. कारण त्या पेशंटचं अजून फॅमिली कम्प्लीट झालेली नाही आहे त्याच्यामुळे हा फायब्रॉइड नीट काढला गेला पाहिजे. त्याचे टाके सुद्धा जे आहे हे योग्य पद्धतीने एक्सपर्टनी करणं जरुरी आहे म्हणजे गर्भाशयाचं हिलिंग प्रॉपर होतं. सर्जरीचं बेसिक प्रिन्सिपल आहे रिस्टोअर द अनाटॉमी. आपण जितक्या योग्य पद्धतीने सर्जरी करू त्याचे रिझल्ट आपल्याला पुढे दिसून येणार आहेत.
1: नक्कीच. तेव्हा फायब्रॉइड जरी असलं तरी सुद्धा त्याच्यावरती ट्रीटमेंट करून पुढे तुम्ही वंध्यत्वावरची कुठलीही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने केली तर गर्भधारणा होऊ शकते हेच आपल्याला अशा या कार्यक्रमातून कळलेलं आहे. श्रोते हो, आई बाबा होणं हा खरंच एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोता नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेंदाळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
4: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते नमस्कार.
3: विक्रम, आजची केस आहे केस फाईल वरती, यांचं वय आहे 30 वर्ष, मिसेस नेहा असं नाव समजूया. आता यांना PCOD चा त्रास होताच पहिल्यापासून, लग्नानंतर त्यांचं एकदा मिसकॅरेज झालेलं आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना असा सल्ला दिलाय की तुम्हाला वजन आधी कमी केलं पाहिजे आणि मगच तुम्ही ट्राय करू शकता. त्यांचा जॉब आहे आणि जॉब टायमिंग ही 9 ते 7 असतात त्यांची. सो त्यांना ते शेड्यूल पण मॅनेज करायचं आहे. या सगळ्यासाठी तुझ्याकडे आल्या होत्या. 87 किलो वजन.
4: राईट. नेहा मॅडमची केस डिस्कस करायची झाली तर आता त्यांची परिस्थिती तू जी सांगितलीस की PCOD चा त्रास आहे, 87 kg वजन आहे आणि प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे, तर ही त्यांची केस अशी नव्हती. त्यांच्या लग्नाच्या आधीपर्यंत त्यांचं वजन व्यवस्थित होतं. आता लग्न झाल्यानंतर वजन वाढलं का तर नाही, पण नेहा मॅडमचा प्रॉब्लेम बेसिकली असा झाला की मध्ये 2 वर्ष एका कंपनीत मध्ये जो जॉब केला तर तो वर्क फ्रॉम होमच होता. पण त्यांची वर्क टायमिंग जी होती तर ती रात्री 10 ते 6:30 असं त्यांचं वर्क टायमिंग होतं आणि त्यामुळे रात्रीच्या झोपेची पूर्णपणे त्यांची बोंब झाली. आणि ऑफकोर्स मीनवाईल त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा आणि त्यामुळे घरच्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यामुळे दिवसा पण धड झोप नाही, रात्रीची झोप ही घेणं प्रत्येक व्यक्तीला गरजेचंच असतं. सो पॉइंट ऑफ द स्टोरी, त्या 2 वर्षामध्ये त्यांचं वजन झपाट्या

0: वाढलं, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आणि त्यांना
1: ओके
0: पीसीओडीचा त्रास चालू झाला.
1: ओके
0: आपल्याकडे जेव्हा त्या जॉईन करायला आल्या होत्या तेव्हा त्यांची अशी परिस्थिती होती की गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड हे येतच नाहीत, प्लस त्यांचं लग्नानंतर एक मिसकॅरेज झालं होतं. फॉर्च्युनेटली अशी गोष्ट की गेले एक वर्ष त्यांचा जो जॉब चालू होता तर त्याचं टायमिंग हे नॉर्मल म्हणजे 9 ते 6:30, 9 ते 7 असं त्यांचं होतं, प्लस वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे सगळं डायट शेड्यूल वगैरे फॉलो करणं त्यांना आता शक्य होतं. आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं बेसिकली की तुम्ही आयव्हीएफ ला जाण्यापेक्षा तुम्ही वजन कमी करा, लाईफस्टाईल सुधारा, पीसीओडीचा प्रॉब्लेम व्यवस्थित तुमचा हँडल करा आणि बाकी तुमची हेल्थ नॉर्मल असल्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीचा प्रयत्न करा म्हणून ते आपल्याकडे एनरोल.
1: तू काय पद्धतीनं त्यांना डाएट आणि वर्कआउट सगळं मॅनेज करून दिलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. कॉन्टॅक्ट 9011325500, 9011325500, 90111 32500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण केस डिस्कस करतोय नेहा मॅडम यांची आणि तू म्हणालास तसं पीसीओडीचा त्रास प्लस एकदा मिसकॅरेज झालेलं,
0: राईट? तर मी त्यांना तेच समजावून सांगितलं, म्हटलं हे जे काय तुमचा प्रकार घडलेला आहे हा त्या 2 वर्षाच्या नाईट शिफ्ट मुळेच घडलेला आहे आणि त्यामुळे तुमचा सगळा इम्बॅलन्स झालेला आहे आणि तुमची लाईफस्टाईल करेक्ट केल्यानंतर म्हटलं जे लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू तुमचे तुम्हाला दूर होताना दिसतील, वजन कमी होताना दिसेल, पिरियड्स इव्हेंच्युअली नॉर्मल यायला लागतील, सगळं होईल. म्हटलं तीनच गोष्टी तुम्हाला करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे 7.5-8 तासाची झोप ही कंपल्सरी घ्यावी लागेल. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की त्यांना सकाळी घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे त्यांना 6:30 वाजता कंपल्सरी उठायचंच होतं, पण त्यांना झोपायला 12-12:30 अजूनही होत होते. तर मी त्यांना म्हटलं की ते तुम्ही पहिली गोष्ट सुधारा, त्यानंतर तुमची रात्रीची व्यवस्थित समजा झोप झाली तर तुम्हाला सकाळी एक्सरसाइज करायला एनर्जी राहील, ती त्यांना राहायला लागली, एक्सरसाइज त्या करायला लागल्या. फॉर्च्युनेटली खाणं बनवायला घरी मेड्स असल्यामुळे त्यांना किचनमध्ये त्यांचा जास्त वेळ जात नव्हता आणि मग त्या बाकीचं सगळं जे शेड्यूल दिलेलं होतं ते फॉलो करायला लागल्या. आणि आपण आज सगळ्याचा कम्युनिटी इफेक्ट जर का बघितला तर आता 4 महिने त्यांच्या प्रोग्रामला झालेले आहेत चालू करून आणि 4 महिन्यात आज त्यांचं 11 किलोनी वजन कमी झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं वजन 87 वरून आता 76 आलंय, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्यांना कुठल्याही गोळ्या न घेता गेले 3 महिने पिरियड्स येत आहेत. मी रेग्युलरली येतात असं म्हणणार नाही, पण त्यांना गोळी न घेता जे पिरियड्स येतच नव्हते तर ते पिरियड्स अटलिस्ट यायला लागलेत. ऑफकोर्स त्यांची कम्प्लीट त्यांचा हॉर्मोनल बॅलन्स व्यवस्थित व्हायला वेळ लागेल, पण अटलिस्ट शी इज ऑन द राईट ट्रॅक आणि त्यांना चांगल्या सवयी लागल्या हे सर्वात
1: महत्वाचं. ग्रेट, याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. कॉन्टॅक्ट 9011325500, 90111325500, 90111325500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले का?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: या आलात का फर्निचर बघून?
7: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
8: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकानी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
7: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
8: हे बघ तू.
6: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा, मी चहा टाकते.
8: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
7: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
9: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
6: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
9: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
7: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही.
6: छान.
7: आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये आणि

0: हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
1: काय मस्त आहे रे.
2: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
0: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
2: बरं मग तुला कुठला आवडला?
0: मला
3: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या, चहा घ्या आई बाबा.
1: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
0: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
2: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
1: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
2: हो तर, आठवतंय ना. अगं, काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
1: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
0: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
1: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
2: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
0: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
3: करेक्ट. आणि आई बाबांसाठीच सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
0: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
1: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली.
2: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
0: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
2: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
0: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशेष

0: आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 10:26 आणि 27 सेकंद झालेली आहेत. दरम्यान ऐकूयात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात संसार चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं, संगीत हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 10:35 झालेली आहेत. आता आपण ऐकणार आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर मराठी चित्रपट संगीताचा उर्वरित भाग. ऐकूयात युटिलिटी विंडोज हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: गुड मॉर्निंग गाइज.
3: गुड मॉर्निंग सर.
4: गुड मॉर्निंग सर.
2: व्हेरी गुड मॉर्निंग.
4: व्हेरी गुड मॉर्निंग सर.
2: 15 मिनिटात आपण सगळे मंडे मॉर्निंग मीटिंग साठी बोर्डरूम मध्ये भेटूया.
5: सर, आम्हा सगळ्यांनाच तुमच्याशी काहीतरी बोलायचंय.
2: सगळ्यांना? अरे बोला ना मग. रोहित, इतका सिरियस काय आहेस? बोल.
5: रितू, तू बोलतेस?
3: नको रोहित, तूच सांग ना सरांना.
2: अरे काय चाललंय हे? तू सांग, तू सांग. हा, कम ऑन गाइज, वी आर अ टीम. आपण एकमेकांचे सगळे प्रॉब्लेम एकत्र बसून सॉल्व्ह करतो. आज एवढे हेजिटेट का होताय तुम्ही सर्व?
5: ऍक्च्युली सर, तुम्हाला कसं सांगू कळत नाहीये.
3: येस सर, आम्हाला खूप ऑकवर्ड होतंय, पण सांगावं तर लागणारच ना आज ना उद्या.
2: बघा, फ्रेंडली बोला. सॅलरी, हाय वर्कलोड, जॉब प्रोफाइल, मॅनेजमेंट बद्दल काय असेल, काही सांगा, आपण काढूया सोल्युशन त्यावर.
3: नाही सर, तसं काहीच नाहीये.
5: सर, आपली कंपनी इथलं वर्क कल्चर किंवा सॅलरी बद्दल सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला.
2: म्हणजे प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे तर?
3: नो सर, यू आर आर इन्स्पिरेशन सर.
2: अरे आता बस ना, एका मिनिटात सांगा, नाहीतर मी जातो माझ्या कॅबिन मध्ये.
6: सर, आपलं ऑफिस ना एवढ्या मोठ्या इंडस्ट्रियल एरिया मध्ये आहे, शिवाय हायवेला लागूनच आहे.
2: हो मग,
5: त्यामुळे दिवसभर ट्रकचे आवाज, बाजूच्या शेड्स मधून मोठमोठ्याने मशीनचे आवाज, शिवाय व्हिजिटर्सच्या गाड्या, धूर धूळ.
3: मला सायनसचा प्रॉब्लेम आहे सर, खूप त्रास होतो धुळीचा.
6: आणि सर, मला ना हेडेकचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सहनच होत नाही मला आवाज.
5: शिवाय डायरेक्ट ऊन येतं माझ्या डेस्कवर, माझं खूप डोकं दुखतं सर. सॉरी टू से, पण आम्ही सर्वांनी रिझाईन करायचं ठरवलंय. इथला आवाज, धूळ धूर या सर्व गोष्टींमुळे आमच्या हेल्थवर पण खूप परिणाम होतोय.
2: बस एवढंच? तुम्ही तर जोकच केलाय मोठा.
3: इथे आम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स होत आहेत आणि तुम्हाला तो जोक वाटतोय.
2: हे बघा, मी तुमचे प्रॉब्लेम लाईटली घेत नाही. सॉरी, मला हे आधी समजायला हवं होतं. युटिलिटी विंडोज असताना उगाच तुम्हाला इतके दिवस त्रास झाला.
7: युटिलिटी विंडोज?
2: अरे माझ्या घरी तुम्ही सगळे आलात ना. माझं घर बघा, मेन रोडवर आहे, बाजूला शाळा, मंदिर सगळं आहे, तरी सुद्धा माझ्या घरी पिन ड्रॉप सायलेन्स असतो. आणि या सायलेन्सचं रहस्य आहे माझ्या घरी असलेल्या युटिलिटी विंडोज. साऊंड प्रूफ, हीट प्रूफ, डस्ट प्रूफ, वॉटर प्रूफ.
5: सर, पण मग आपण इथे का नाही लावत युटिलिटी विंडोज?
2: इतर प्लॅनिंग आणि वर्कलोडमुळे मला नाही स्ट्राईक झालं. नो मोर डिले नाव. रोहित, हा नंबर नोट करून घे, युटिलिटी विंडोजचा नंबर 7745077177. आत्ता लगेच ताबडतोब त्यांना फोन कर. तू आणि रितू दोघेही त्यांच्या एक्सपिरियन्स सेंटरला जाऊन या, प्रॉडक्ट डेमॉन्स्ट्रेशन घ्या, त्यांना साईट व्हिजिटला बोलवा, एस्टिमेट घ्या, आणि मी लागलीच एस्टिमेट अप्रूव्ह करतो. आता खुश? अजून कुणाला काही रिझाईन करायचं आहे? हा,
3: सॉरी
2: सर, सॉरी सॉरी. ओके ओके ओके. रोहित, युटिलिटी विंडोजला फोन कर ताबडतोब.
5: रितू, झालाय माझा फोन, बोलवलं त्यांनी एक्सपिरियन्स सेंटरला त्यांच्या. तू येतेस ना?
3: हो हो, चल, तुझ्या बाईक वरून जायचं ना?
5: आता नाही हो, धुळीचा त्रास. अगं, ऑफिसच्या कामासाठी चाललोय, मग ऑफिसचीच कार घेऊन जाऊयात ना.
3: ओके बॉस.
5: हॅलो, मी रोहित. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कॉल केला होता.
8: ओ येस सर, वेलकम टू युटिलिटी विंडोज ऑफिस अँड एक्सपिरियन्स सेंटर.
5: आम्ही अरविंद.

0: देशमुख सरांच्या ऑफिसमध्ये आहोत. ऍक्च्युली आमचं ऑफिस इंडस्ट्रियल एरियामध्ये असल्यामुळे साऊंड, हीट, डस्ट पोल्युशन, वॉटर लिकेज असे सर्वच प्रॉब्लेम आहेत.
1: ओके, नो प्रॉब्लेम सर. आता आपण भर ट्रॅफिकच्या वेळी मेन रोडवर प्लस जिथे मेट्रो लाईनचं काम सुरू आहे अशा रोड फेसिंग बिल्डिंग मध्ये आहोत, पण इथे कसलाही आवाज येत नाहीये.
0: खरंय.
1: आता मी ही विंडो ओपन करतो. आता बघितलात सर आवाज तुम्ही?
2: प्लीज बंद करा ती विंडो. ऑसम, इट्स लाईक अ मॅजिक.
0: पण आमचं ऑफिस इंडस्ट्रियल एरियामध्ये, म्हणजे काही लहान विंडो, काही मोठ्या विंडो, एक तर राऊंड विंडो आहे, तर इथं युटिलिटी विंडोज बसवणं पॉसिबल आहे का?
1: सर काहीच काळजी करू नका. राऊंड शेप विंडोज, हेक्सागोनल विंडोज, एल शेप विंडोज, विदाउट कॉलम, व्हर्टिकल स्लाइडिंग विंडोज, स्टॉप ऍट युअर चॉईस विंडोज, एवढंच काय तर अनइव्हन शेपच्या हेरिटेज बिल्डिंग साठी पण युटिलिटी विंडोजनी विंडोज तयार केल्या आहेत. सोबत 250 कलर शेड ऑप्शन्स, म्हणजे आतून घरातल्या वॉल्सला मॅचिंग आणि बाहेरून बिल्डिंगच्या कलरला मॅचिंग कलर ऑप्शन सुद्धा देतो आपण. आणि क्वालिटी बद्दल बोलायचं तर खिडक्यांचे रोलर्स, बेअरिंग लॉक प्रोफाइल आणि इतर सर्व महत्वाच्या पार्ट्सचं उत्पादन आपण इनहाऊस करत असल्याने क्वालिटीची 100% गॅरंटी आहे सर.
2: कूल,
0: बेस्ट. आता काही प्रॉब्लेमच नाहीये. एक काम करा, उद्या तुम्ही साइट व्हिजिट करून सर्व मेजरमेंट घ्या आणि लागलीच कामाला लागा.
1: शुअर सर.
3: आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोज प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या. फोन 77 450 77 177 77 450 77 177.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
5: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळकर, ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
8: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन।
2: नमस्कार श्रोते हो, मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमात आपल्या बरोबर गप्पा मारत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: आपण असं बघतो की सध्या जी पाणी टंचाई आहे त्यामुळे सांगितलं जातंय की पाणी जपून वापरा, म्हणजे जरी छान पावसाला सुरुवात झालेली असली, जरी आपल्याला दिसतंय की पाऊस धोधो पडतोय, पण हे पाणी अजूनही धरणात साठत नाहीये। याचं कारण असं की वर्षभर पुढे आपल्याला पुढचा पाऊस येईपर्यंत हे पाणी वापरायचं आहे आणि म्हणून ही काटकसर सुद्धा तितकीच गरजेची आहे। अर्थात या सगळ्यासाठी आपल्यावरती काही बंधनं घातलेली होती की पाणी जपून वापरा आणि त्यामुळे अतिवापर टाळा। याच्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी स्वच्छता करणं थांबवलेलं होतं। मग जेव्हा एक दिवसाआड पाणी येतंय अशी कंडिशन आहे किंवा पाण्याची टंचाई आहे, अशा कंडिशनमध्ये आपण या स्वच्छतेच्या गोष्टी कशा करू शकतो, त्याची मॅनेजमेंट कशी करू शकतो, याबद्दल आज बोलूयात।
3: नक्कीच, पुणेकरांनी हे सगळं सहन केलं आणि त्या सहन करताना त्यांना काही ऑलरेडी डिसिप्लिन जे पुणेकर होते त्यांनी हे आत्मसातही केलं। म्हणजे मला जे अनुभव आले की लोकांनी जेव्हा एक दिवसाआड पाणी म्हटलं तर त्यांचं जे प्रमाण आहे स्वच्छतेचं ते जर पाहिलं आपण तर त्यांना ते त्याच्या संधी ते घेऊ शकले की आज एक दिवसाआड पाणी म्हटल्यानंतर त्यांना हे निश्चित माहिती होतं की पाणी एक दिवसाआड येणार म्हणून कुठल्या परिस्थितीत। आणि ते सुरुवातीला काही अडचणी आल्या ते सगळं मेंटेन करणार करता, पण नंतर लोकांना हे लक्षात आलं की पाणी निश्चित आहे पण एक दिवसाआड आहे, त्यामुळे आज आपण एक टाकी करू शकतो, उद्या करू शकतो, ही जे काही नियोजनबद्ध काम आहे ना हे अतिशय सुखरूपपणे होऊ शकलं मागच्या काळामध्ये। त्यामुळे लोकांना ही सांगायची संधी मला मिळाली की बाबा आता तुम्हाला जर तसं मिळत असेल पाणी तर तुम्ही हे याचा फायदा घेऊ शकता या संधीचा। त्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणतो की आज पाऊस आहे, आधी पाऊस कमी नव्हता किंवा पाणी नव्हतं तर पुणे तिथं काय उन्ह, तर लोकांनी त्याची सवय लावून घेतली। म्हणजे असं मला म्हणायचं की पुणेकरांनी ते आपण सवय आत्मसात केल्यापासून त्याच्यामध्ये ही आनंदाची गोष्ट काय आहे

0: काय तर लोकांना हे कळलं की आता निश्चित पाणी आहे, एक दिवसाळा आहे, हे माझं निश्चित आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आज नाही का मी वरची करतो उद्या खालची करतो, किंवा आज खालची करतो उद्या वरची करतो, हे जे स्वरूप आहे हे याचा मला प्रतिसाद चांगला मिळाला.
1: अगदी. आणि मला वाटतं त्याच्यामुळे पाण्याचा अपव्यय सुद्धा टाळला गेला, कारण ज्या वेळेला लोकांच्या मनात असतं की आपल्याला ही स्वच्छता करायला पाहिजे, तेव्हा टाकी रिकामी करण्यासाठी आपण वाटेल त्या पद्धतीने पाणी वापरून टाकायचो. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजिनला. संपर्क 98221 91320, 98221 91320, 9822191320, आणि आमची वेबसाईट आहे www.baputservices.com.
0: तर मला ते सांगायचं की हे ज्या सवयी आहेत ना आपल्या, की खूप पाणी आहे आणि आपण वापर करूया, तर तसं न होता आता पाणी कमी आहे आणि आपण आता वापर योग्य करूया.
2: बरोबर.
0: ही जी काय संधी किंवा हे जे काय आत्मसात झालं हे अतिशय सुंदर पद्धतीने झालं आणि आता आपण त्या प्रॅक्टिस मध्ये आहोत.
2: अगदी.
0: त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे की सरास असणारी गोष्ट कधी कशी वापरली जाते आणि सरास नसणारी गोष्ट कधी कशी वापरली जाते, हा जो काही भाग आहे ना, हे जे काही चेंजर आहे, हा पुणेकरांनी आजमवला आणि आता ते प्रॅक्टिस आणतात, ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये.
1: अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, पाणी हे जीवन असलं तरी ते स्वच्छ ठेवणं आणि पाणी ज्या ठिकाणी साठतंय ती जागा स्वच्छ ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91320, 98221 91320, 9822191320, आणि वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, जसं आता आपण म्हणालो की एक दिवसाआड पाणी येतंय याची पुणेकरांना सवय झालेली आहे, पण त्याचबरोबर यामुळे काय गोष्ट घडलेली आहे की घराघरामध्ये पाणी साठवलं जातंय. आता आज तुमच्याकडनं मला या टिप्स आपल्या सगळ्या पुणेकरांना द्यायच्या आहेत की हे जे साठवलेलं पाणी आहे त्याची स्वच्छता कशी झाली पाहिजे, जे पादल्यांमध्ये साठवलं जातं, टबमध्ये साठवलं जातं, किंवा घरामध्ये पाण्याचे पिंप असतात, बॅरल्स असतात, ज्याच्यामध्ये वापरण्याचं पाणी वेगळं साठवलं जातं आणि प्यायचं पाणी वेगळं साठवलं जातं, हे स्वच्छ कसं ठेवलं पाहिजे आणि याचा वापर कसा झाला पाहिजे.
0: आता तुम्ही जर बघितलं की पाणी नसताना पाणी साठवणं हे उपयोगाचं आहे आणि ते कुठे साठवणं हे पण महत्वाचं आहे. आपण जनरली काय करतो की आपल्याकडच्या बकेट्स असतील किंवा स्टीलच्या बकेट असतील किंवा काही पीप असतील, आपण त्यामध्ये साठवतो. तर मी काय म्हणतो की साठवताना झाकणं जे आहेत की नाही ते अतिशय महत्वाचे आहेत.
2: ओके.
0: का? तर जेव्हा आपण झाकणं लावतच नाही तर पाण्याला शिरकाव करणारे बाकीचे पण काही लोक
2: जंतू
0: असतात, हे असतात, हे स्वतः तिथपर्यंत पोहोचणारच. याचा अर्थ काय आहे की नुसतं साठवून उपयोग नाही, ते उकळायला पण पाहिजे.
2: बर.
0: म्हणजे आपण जर ते उकळलं तर ते आपल्याला उपयोग होऊ शकतो, अन्यथा काय होणार आहे, ते नुसतं साठवलं पाणी म्हणजे आपणच परत ते प्रोत्साहन देणार, संधी देणार त्याच्यामध्ये की बाबा अशी अशी परिस्थिती आहे. तर मी असं म्हणतो की साठवणं हा एक भाग झाला, पण ते उकळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं की आपल्याला कॉर्पोरेशनने काही आपल्याला ठराविक काही सांगितल्या गोष्टी मध्यंतरी की तुम्ही नाही का पाणी उकळून प्या,
2: बरोबर,
0: पाणी उकळून वापरा त्याच्यामध्ये. त्यामुळे साठवण्याबरोबर उकळणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण ते सुरक्षित राहू शकतं
2: त्याच्यामध्ये.
0: नुसतं साठवलं की जसं आपण म्हणतो की ते साठवल्यानंतर त्याचा जसे आपल्याला गरज आहे तशी बाकीच्या जंतूंना पण त्याची गरज आहेच त्याच्याकरता. तर हे आपण विसरचं काम आहे. आपण पूर्वी नाही का तुरटी वगैरे लावून करायचो, तुम्हाला आठवत असेल तर, का तर तशा सवयी लोकांना होत्या पाणी साठवताना. आता त्या सवयी राहिल्या नाहीत, कारण पाणी मुबलक यामध्ये उपलब्ध होतं आपल्याला, त्यामुळे त्या सवयी सगळ्या भाषणात गेल्या. पण माझं असं नाही की आता त्या सवयी परत आलेल्या आहेत आणि आपण त्या मेंटेन केल्या तर आपल्याला त्याचा पाण्याचा चांगला वापर होऊ शकतो.
1: अगदी खरे. म्हणजे हे आपण लहानपणी शाळेमध्ये सुद्धा शिकलेलो आहे की तुरटी फिरवल्यानंतर गाळ जो आहे पाण्यातला किंवा घाण जी आहे ती खाली तळाशी बसते आणि वरचं पाणी आपल्याला वापरता येतं.
0: अगदी.
1: श्रोते हो, म्हणूनच पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91320, 98221 91320, 9822191320, आणि वेबसाईट www.baputservices.com. पुन्हा भेटूयात मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अशाच छान छान टिप्स सह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार
1: लता, कशी भांडी घासलीस? खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
2: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतय की
1: काय?
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
2: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापू सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
2: घासते हो, घासते.
3: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळकर ऍड एजन्सी अँड प्रोडक्शन हाऊस.
5: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
6: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आले. आपण जोडला गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, 10:50 होत आहेत. आता यानंतर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं होतं. चित्रपट पुढचं पाऊल. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट

आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं होतं. चित्रपट पुढचं पाऊल. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10:55 झाली आहेत.

0: डोळेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.
6: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर 02025531705 आणि 1706. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी.
7: श्रोते हो, आम्ही पुणे विविध भारती 101 FM वरून बोलत आहोत. सकाळचे 10:58 झाली. तर जाणून घेऊयात ठळक बातम्या.
8: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आषाढी वारी दरम्यान एका वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला तातडीनं जीवनरक्षक उपचार मिळाले. या तत्परतेबद्दल कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसंच संपूर्ण आरोग्य पथकाचं सर्व स्तरातून कौतुक होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे. समन्वयाचे संस्कार देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार असून जगभरात इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचा प्रयत्न व्हायला हवा असं मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद दातार यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉक्टर म. वी. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार दीपक फडणीस यांना डिवाईन वर्सेस अभंग गाथा या संत तुकाराम महाराजांच्या 52 लोकप्रिय अभंगांचं इंग्रजी रूपांतर असलेल्या ग्रंथासाठी प्रदान करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

0: नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या मुलांच्या शासकीय वसतिगृहात काल अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. रात्रीच्या जेवणानंतर 40 ते 50 विद्यार्थ्यांना अचानक मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय यंत्रणांनी सांगितलं आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा वाढला असल्यामुळं पुणेकरांसाठी पाणी कपातीचा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचं वृत्त विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. याबाबत येत्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. इंग्लंडनं फिफा विश्वचषक स्पर्धेत नॉर्वेला 2-1 पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत लागला. इंग्लंडकडून जूड बेलिंगहॅमनं 2 गोल केले. नॉर्वेकडून अँडर्स शेल्डरपनं 1 गोल केला. आता 16 जुलैला इंग्लंडचा उपांत्य फेरीचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोते हो, काही ठळक बातम्या आपण ऐकल्यात. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11 आहेत. आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM प्रसारण सभेत. ही वेळ आपल्या आवडत्या कार्यक्रमाची अर्थातच प्रसारित करत आहोत. चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेल्या जीवा या चित्रपटातल्या गुलजार यांच्या गीतांना संगीत आर डी बर्मन यांचं.

परंपरेची ही मॉडर्न सवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: फ्लॅश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स चे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
5: या जाहिरात

0: व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत प्यार की प्यास या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि तलत महमूद यांच्या आवाजात. भारत व्यास यांची ही रचना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: काय काकू आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मंजिल या चित्रपटासाठी योगेश यांची रचना, किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: अधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्ट देवताभ्यो नमः।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू।

0: लोकमान्य
1: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला 10-50% डिस्काउंट स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड डिझेलंड बिल्डिंग पुणे.
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सुरू आहे, चंदू काका सराफ मधुमालती. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐकूयात सत्ते पे सत्ता चित्रपटासाठी आशा भोसले, दिलराज कौर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं कार्यक्रमातलं हे पुढचं गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
4: संपर्क 96899 11240,
3: 9689911240।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोदेव, चंदुकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून। कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात SP बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये असद भोपाली यांची ही रचना, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि चित्रपट मैंने प्यार किया।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात ऐकूयात डर या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत शिवहरी यांचं.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं हे गीत होतं कभी हां कभी ना या चित्रपटातलं. कुमार सानू आणि देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकण्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं सूरज सनीम यांचं गीत चित्रपट 7वा आसमा ऐकूयात.

0: श्रोतेहो, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये सूरज सनीम यांचं हे गीत होतं, सातवा आसमान या चित्रपटातलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम चंदुका का सराफ आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:58 झाली आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशातील 50% नागरिक महिला असल्यामुळे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून विकसित भारताचं लक्ष साध्य करता येणार नाही असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. फॉर्च्यून इंडिया मासिकातर्फे 100 सर्वाधिक प्रभावी महिलांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा प्रारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मोशी कचरा डेपो दरड्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 40 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. पीडितांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील कंपनी करणार आहे अशी माहिती पालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. उच्च शिक्षणाच्या विधी, BPED आणि MPED या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीला उद्या म्हणजेच 13 जुलैपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेशाची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन नोंदणी करताना सर्व कागदपत्रं PDF करून अपलोड करावीत असं सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीविरुद्ध MIDC पोलिसात तर मध्य प्रदेशातल्या एका कंपनीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात काल गुन्हे दाखल करण्यात आले. कृषी विभागाकडे संबंधित कंपनीच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

0: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा यांना प्रतिष्ठित आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यालाही या सन्मानानं गौरवण्यात आलं. स्कॉटलंडमधल्या एडिनबर्ग इथं आयोजित समारंभात ही घोषणा करण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12 वाजलेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
5: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोतेहो, प्रसारण सभेत ही वेळ फोन इन लोभ असावा या कार्यक्रमाची. सादरकर्ते आहेत कैलाश शिंदे. ऐकूयात फोन इन लोभ असावा.
8: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोबसावाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपला स्नेहांकित कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोबसावा हा कार्यक्रम. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: हा नमस्कार सर.
0: बोला.
1: हा मी चंद्रभागा पोळ बोलते. मी 2 महिन्यानंतर कॉल केलेला आहे.
0: लोबसावा मध्ये स्वागत.
1: आता तुम्ही वारीचं प्रत्यक्ष वर्णन ऐकवलं तर ते खूप छान वाटलं. आणि आम्ही तुमच्यासोबत वारकऱ्यांसोबत चालतोय असं वाटलं. खूपच छान वाटलं. आणि पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम छान असतात. परंतु असं जर आम्ही एखादी तक्रार केली किंवा एखादी सूचना केली तर तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू असं न म्हणता म्हणजे सारासार करतात असं वाटतं की म्हणजे आकाशवाणीचीच बाजू घेतात. म्हणजे जाहिरातींच्या बद्दल काही श्रोते बोलतात तर मग असं नाही मग ते असंच होतं. मग ते जर एखाद्या कार्यक्रमाची वेळ वाढवायला सांगितली किंवा एखादा कार्यक्रम सुरू करायला सांगितलं तर मग असं म्हणून केलं ना की आम्ही तुमची सूचना आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू तर आम्हाला तेव्हा छान वाटतं.
0: पण बऱ्याचदा तसाच प्रयत्न असतो होत असेल किंवा बोलण्याच्या ओघामध्ये खरं तर कुठल्याही श्रोत्याला दुखावण्याचं काहीच कारण नाहीये.

0: पुण्यामध्ये, हो की नाही? बर.
1: हा, आणि अजून असं सांगायचंय की जे लोकगीतं असतात ऐकवावीत असं वाटतं, आणि लोकगीतांचा कार्यक्रम पुन्हा सुरू करावा. आणि तुम्ही जेव्हा निवेदनाला असता की नाही, ड्युटीला असताना, तर तेव्हा तुम्ही खूप छान छान निवडून खूप छान गाणी लावतात, असं एवढे खरं तुमचे मनापासून आभार. हो हो, धन्यवाद सर, आणि खूप छान वाटलं.
0: ओके, हॅलो
2: कलाजी, नमस्कार.
0: नमस्कार.
2: चिंतामणी थेवरीतून औदुंबर बनकर आपणास बोलत आहे.
0: औदुंबर बनकर,
2: नमस्कार. नमस्कार.
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: तर आज या कार्यक्रमामध्ये मी सांगू इच्छितो की आपलं जे रात्री 11 बातमीपत्र असत,
0: हो,
2: हिंदी आणि इंग्लिश,
0: हा, आपल्या मुख्य वाहिनीवरून,
2: हो, म्हणजे 11 वाजून 10 मिनिटांनी 5 मिनिटाचं बातमीपत्र पाहिजे खरं मराठीमध्ये, कारण बातम्यांचं फार वेळ कमी आपल्याकडे, नाही का? 7 आणि 8:30, झाले 1:30, मग 3, मग 7, मग 8:15, आपला 8:05 असं आहे. संध्याकाळचे बातमीपत्र असावं 5 मिनिटाचं, ही सूचना आहे. दिवसापासून मी सांगतोय, पण आता ते अमलात येत नाहीये, बघू आता तुमच्याकडून तर येते का. बाकी सर्व कार्यक्रम छानच असतात. संध्याकाळची गोष्ट ही मला आवडते, समजा
0: बर,
2: गीत गंगा आवडतो, विशेष गीत गंगा, नाही का? छान कार्यक्रम असतात, एकंदरीत सगळेच कार्यक्रम छान असतात, काय अडचण नाही आपल्याला.
0: बर.
2: आणि संध्याकाळी 5:30 जो कार्यक्रम सुरू केलाय तो सुद्धा मला खूप आवडतो.
0: बर.
2: तुम्ही विविध भारतीवरती मराठी कार्यक्रम सुरू केला तर धन्यवाद बघा सर, कारण काय झालं माहिती का सर, आता सगळ्यांकडे ऍप असल्यामुळे विविध भारती जी आहे, पंचरंगी विविध भारती,
0: हे
2: आपण आपल्या सोयीनुसार ऐकू शकतो, कारण का हिंदी गाणी अनेक खाजगी वाहिनीवरती आपल्याला ऐकायला मिळतात.
0: बरोबर.
2: मराठी गाणी हे फक्त आपले सरकारी आकाशवाणी सोडली, बाकी फारसं कुठं ऐकायला मिळत नाही,
0: त्यासाठीच
2: मराठी गाण्यांचे कार्यक्रम असायलाच पाहिजे.
0: बर,
2: नाही का? अतिशय छान कार्यक्रम आहे सगळे.
0: ओके.
3: हा सर, कैलास शिंदे सर, नमस्ते.
0: नमस्कार.
3: हा, लागला का नंबर? छान
0: लागला, लागला. मला पण खूप आनंद झाला. कोणाचा फोन लागलाय आज?
3: मारुती रामभाऊ चिंचे.
0: अरे, मारुती चिंचांचा फोन लागलाय की? बोला मारुती चिंचे.
3: आनंद वाटतो तुमचा आवाज ऐकून.
0: आम्हाला पण, आम्हाला पण अगदी तुमचा फोन आला की असं आंबट गोड असं थोडस वाटत राहत मस्त पैकी.
3: लहानपणीपासून रेडिओ आपले मित्र आहे सर.
0: अरे वा वा वा, तुम्ही पण आमचे मित्रच आहात की? श्रोते मंडळी आमचे सगळे मित्रच ना. बरोबर. कार्यक्रम फोन इन लो बसावा, प्रतिक्रिया सांगायच्या.
3: सांगा.
4: हॅलो,
0: बोला.
4: हॅलो, लो बसावा.
0: कार्यक्रम फोन इन लो बसावा.
4: तर आम्ही सगळ्या कार्यक्रमातून ऐकतो.
0: बर.
4: तर संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम मला खूप आवडतो.
0: बर बर.
4: त्याच्यामध्ये नाही का ती भूमी कादंबरी आणि अनेक कादंबऱ्या असतात ना.
0: बरोबर.
4: हा, तर त्याच्यामध्ये छान वेळ जातो आणि मनोरंजन पण होत.
0: वा.
4: तर मी म्हणत होते की मी मागे एक सूचना केली होती की पृथ्वीची कादंबरी आम्हाला ऐकायची, ती ऐकायला मिळेल का?
0: बघूयात, प्रयत्न करूयात. आता आपण क्रमशः पुस्तक वाचनाचे अनेक कार्यक्रम आता प्रसारित करतोय, तर त्यामध्ये ही जी मृत्युंजय कादंबरी आहे तर तेही प्रसारित करण्यासाठी श्रोते उत्सुक आहेत, तर नक्की ती आपली पसंती आहे ती पूर्ण केली जाईल. हा,
4: बाकी सगळे कार्यक्रम चांगले आहेत.
0: बर. कार्यक्रमांमध्ये फेरबदल होत असतो, तर तसा पुन्हा जर फेरबदल झाला तर आपल्याला नवीन नवीन कार्यक्रम आणि पूर्वी जे लोकप्रिय असलेले कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येतील.
4: नमोनाट्य पण कमी झाले जातात.
0: हो, बरोबर. चालेल, धन्यवाद या प्रतिक्रियांसाठी, आभारी आहोत.
5: हॅलो,
0: बोला.
5: नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
5: आकाशवाणी केंद्र सर, नमस्कार सर.
0: नमस्कार. नमस्कार, बोला.
5: हा सर, तुमचे कार्यक्रम मी नेहमीच ऐकत असतो सर, आकाशवाणी केंद्रातील सर्व कार्यक्रम.
0: बर, आम्हाला नाव ऐकायला आवडेल तुमचं, सांगा.
5: हा सर, मी अनिल घोडेकर.
0: अनिल घोडेकर. हा, अरे अनिल घोडेकरांचं नाव मला आवाज कसा नाही ओळखता आला. बरं,
5: सध्या मी नेहमीच तुमचे कार्यक्रम ऐकत असतो, जसं की अमृत सरिता, गजर हरिनामाचा अंग, परत भगवत गीता, हॅलो डॉक्टर, दिले गई बसेगे, चालू जमाना, असे वेगवेगळे कार्यक्रम तुमच्या केंद्रावर चांगले प्रसारित होतात सर.

0: बर बर बर हा
1: आणि ते विशेष प्राधान्य की हे कार्यक्रम जे तुम्ही प्रसन्न करतात ते माहितीपूर्ण असतात सर, अगदी मार्गदर्शक. आणि तुमचा आवाज तर खूपच म्हणजे खूपच छानच आहे, अगदी म्हणजे श्रोत्यांना तुम्ही अगदी मन भरून दाद देत असता सर.
0: ओके,
1: संकेत प्रसारण करत असता तुम्ही दाद देत असतात, तुम्ही श्रोत्यांचं प्रसारण म्हणजे शंका आले तर त्यांचे शंकेचं निरसन करत असतात.
0: ओके, आम्ही आम्ही केलेलं शंकेचं निरसन होतंय का श्रोत्यांचं काय याबद्दलचा अभिप्राय काय आहे?
1: शंकेचं म्हणजे एखाद्या श्रोत्याबद्दल समजा काही गाणे लागलं नाही किंवा काय नाही लागलं किंवा फोन नाही लागलं, नाही का, श्रोत नाराज होत असतात, नाही का, मग त्या नाराज झाल्यानंतर तुम्ही शंकेचं निरसन करत असतात त्याच्याबद्दल.
0: बर बर बर.
1: 21/6/2024 रोजी दादा साहेब फाळके पुरस्कार रुपेरी मुकुटाचे मान करेल.
0: बरोबर.
1: तर शशी कपूर याच्यावर कार्यक्रम आम्ही ऐकला.
0: बर,
1: कुष्ठ सादर केलं तर सर्व कार्यक्रम गजर राजनामाचा गजर रायलो डॉक्टर हा तार आमचं सरत हे जे दोन कार्यक्रम नुकतेच चालू केले संध्याकाळी तुम्ही
0: काय बर
1: जसं काय आयपीएलचेच खेळ असं वाटतं झालंय सर.
0: वा वा वा वा. चला, अनिल घोडेकर धन्यवाद या अभिप्रायासाठी, आभारी आहोत.
2: ओके,
1: धन्यवाद सर. सर ओके सर.
0: हॅलो.
3: हॅलो,
0: बोला.
3: नमस्कार शिंदे सर.
0: नमस्कार.
3: रानानळणी तालुका भोकरदन जिल्हा जालन्याचे विष्णू सरदे बोलतो.
0: बोला विष्णू सरवदे. कार्यक्रम फोन इन लोबसावा मध्ये स्वागत.
3: काल आपण जो पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम साजरे केला, श्रोत्यांशी छान पैकी तुम्ही संवाद साधला.
0: हो हो,
3: त्या मला ऐकून बरं वाटलं.
0: अरे वा.
3: आणि तुमचं जे मुक्तांगण नावाचं जे एक सदर आहे,
0: हो हो,
3: पुस्तकाचं कर्मशाळा वाचन ते फार आवडत आम्हाला.
0: बर,
3: हा ते दर मंगळवारी असतात ते.
0: हो हो,
3: रात्री 10 वाजता ते पण ऐकत असतो.
0: बर,
3: हा.
0: आणखी कुठले कुठले कार्यक्रम ऐकलेत या आठवड्यातले 15 दिवसातले?
3: परत आपलं फोन येईल आपल्यावर प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केला होता.
0: हो हो,
3: तो पण चांगला झाला होता.
0: बर,
3: हा
0: चालेल. विष्णू सरवदेजी फोन केला, हा अभिप्राय कळवला, त्यासाठी धन्यवाद. ओके. हॅलो,
4: नमस्कार. मानसी कुलकर्णी बोलते.
0: मानसी जी स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इन बसावा.
4: कार्यक्रम खूप छान चालू आहेत सध्याचे.
0: ओके,
4: मुक्तीपत्र परत सुरू केली आहेत, बरं वाटतंय.
0: हा, श्रोते आम्हाला सांगत होतं की क्रमशः पुस्तकांचं अभिवाचन जे आहे ते बऱ्याच दिवसांमध्ये झालेलं नाहीये, तर असे कार्यक्रम सुरू करण्यात यावे. मग आम्ही सुरू केलं.
4: नाही, बरोबर आहे, कारण मागच्या वेळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मुक्तीपत्र झाली त्यावेळेला माझा मुलगा 15 वर्षाचा होता.
0: ओके,
4: आता तो 25 आहे.
0: अरे, 10 वर्ष झाली बघा तब्बल.
4: दरम्यान बऱ्याच वेळेला झालं.
0: बरं, काय पण मग बदल
4: काय असं माहितीये का, प्रत्येक वेळी तो विषयच असा आहे की प्रत्येक वेळी ऐकताना म्हणजे वयाच्या प्रत्येक मोडवर तो ऐकताना वेगळा विचार करता येतो.
0: बघा ना, म्हणजे 10 वर्षामध्ये वेळ बदलला, काळ बदलली, स्थित्यंतरे झाली, तंत्रज्ञान बदललं, परंतु अभिरुची जी आहे ती कायम आहे कार्यक्रमांची.
4: आणि कसं असतं, मुलांनी जर ते ऐकलं साधारणतः, आता तो मुलगा त्यावेळेला 15 वर्षाचा होता साधारण, ते म्हणजे टीनेज असतं, तर त्यावेळेला ह्या सगळ्याची गरज असते की कसं वागलं पाहिजे.
0: ओके,
4: आणि त्यानंतर त्यांचं म्हणजे शाळा संपली, मग कॉलेज लाईफ सुरू झालं, आता जॉब सुरू झालं, म्हणजे प्रत्येक वेळेला ह्या म्हणजे सगळी ही प्रलोभनं जी असतात ती सगळीकडे असतात.
0: परंतु त्या वयामध्ये ती जी प्रगल्भता असते तर ते तेवढं फारसं जाणवत नसतं. परंतु तोच कार्यक्रम आपण ज्यावेळेस काही कालावधीनं ऐकल्यानंतर आपण जसं म्हणतो की 10 वर्ष अंतरमध्ये गेलेला आहे, परंतु तो कार्यक्रम पुन्हा त्याचा आस्वाद घेत असताना, पुणे प्रत्ययाचा आस्वाद घेत असताना, त्यावेळची जी प्रगल्भता आहे आणि यावेळची प्रगल्भता आहे, त्यावेळी ज्या काही बाबी ज्या आपल्याला समजलेल्या नसतात तर त्या अधिक खुलासेवर या आता या पुनः प्रत्ययाचा आनंद घेताना कदाचित अधिक प्रकर्षानं आपल्याला त्या समजू शकत असतील, किंवा खोलवरती त्याचा अर्थ, मतीचा अर्थ, त्यातला सार जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला भावत असेल. आपल्याला काय वाटतं?

0: जे मी ऐकलं म्हणजे त्यावेळेला तो काही त्या ऐकण्याच्या कंडिशन मध्ये नसतो, म्हणजे शेवटी आपण तो विचार करतो की तो नाही ऐकू शकणार एवढं सगळं
1: बरोबर,
0: पण त्यावेळेला आपण ऐकायची गरज असते
1: ओके,
0: आणि आता आणि मग ते ऐकून आपण समजून सांगू शकतो त्यांना की हे असं असतं बरं का, असं करायला लागतं पुढे जाऊन आपल्याला,
1: अशी
0: अशा गोष्टी येतात आपल्या आयुष्यामध्ये, अशी काही म्हणजे सपोजेस आपल्या लाईफ मध्ये असतात, तर त्यावेळेला आपल्याला कसं वागलं पाहिजे हे आपण समजून सांगायचं असतं, आणि नंतर आता ते ऐकतात बरोबर, त्यामुळे आता आपल्याला गरज नाही पडत मध्ये पडायची त्यांच्या,
1: बरोबर,
0: त्यामुळे हा कार्यक्रम बरं झालं, म्हणजे नाडकर्णी सर एक्सपायर झाले त्यामुळे तो परत आला आपल्याकडे, त्या निमित्ताने तो परत सुरू केला गेलाय,
1: बरोबर,
0: तर तेही चांगलं वाटलं, आणि बाकीचे कार्यक्रम तर आहेत, अमृतसरीचा गीता आहे, अवली आकाशाची सावली चांगला कार्यक्रम आहे
1: बरोबर,
0: तो पण मला वाटतं युट्यूबला आहे ना,
1: आणि
0: माझे त्यातले काही एपिसोड गेलेले आहेत,
1: हा नाही तेही आपण अवेलेबल करू उपलब्ध करून दिलंय
0: मला वाटतं आहे ते,
1: हो हो,
0: आणि मध्ये चक्र म्युझिक थेरपीवरची मुलाखत यशस्वीताईंनी घेतली होती
1: बरोबर,
0: ती पण खूप सुंदर झाली
1: आहे,
0: त्यांना आकाशवाणीवर पोहोचवलं हे म्हणजे असं असतं की शेवटी जगापुढे हा विषय मांडला गेला पाहिजे,
1: आपल्याला काय पोहोचवायची माहिती संप्रेषित करायची आहे, आणि वेगवेगळा विषय जो लोकांपर्यंत गेलेला नाहीये तो पोहोचवून त्याबाबतची अधिक प्रमाणामध्ये सजगता निर्माण करण्यासाठीच तर आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं हे प्रयोजन असतं की वेगवेगळे विषय ते अधिकाधिक प्रमाणामध्ये श्रोत्यांपर्यंत पोहोचावेत हा प्रयत्न असतो,
0: आणि खूप चांगलं वाटतंय कार्यक्रम ऐकायला बरं वाटतं मिळतात, म्हणजे क्लासिकल फक्त क्लासिकल जरा कमी झालंय
1: अलीकडे,
0: कारण दुपारी 2:30 एक जे असायचं ते नाहीये आता,
1: आता आपण 11 आणि रात्री 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
0: काय होतं त्यामुळे मधले राग ऐकता येत नाही,
1: हो हो दुपारचे जे आहेत ते मध्यान्हचे दुपारचे जे राग आहेत ते प्रथम
0: सायं राग जे आहेत तेही नाही मिळत,
1: बरोबर
0: ठीक आहे होईल कधीतरी भविष्यात परत सुरू,
1: हो हो हो हा चालेल, मानसजी अभिप्रायांबद्दल धन्यवाद,
0: धन्यवाद,
1: ओके हा, हॅलो,
2: हा नमस्कार सर, अनिल परदेशी बोलतोय,
1: बोला परदेशी, बर
2: सर माझी एक तक्रार आहे,
1: सांगा आधी,
2: हा तक्रार अशी आहे की 10:30 मराठी गीताचा कार्यक्रम असतो,
1: बर
2: बरोबर आहे
1: हो ना,
2: नाट्य संगीत असतं रोज 9 ते 9:30 बरोबर आहे, तुम्ही 10:30 नाट्य संगीत पण लावता, म्हणते कसं
1: 10:30 जो आहे तो मिश्र गीतांचा कार्यक्रम आहे, आणि हा मिश्र गीतांमध्ये आपण चित्रपट गीत लावू शकतो, लोकगीत लावू शकतो, बालगीत लावू शकतो, भावगीत लावू शकतो, सुगम गीत लावू शकतो, नाट्यगीत लावू शकतो,
2: बरोबर सर, दुसरं असं आहे की मराठी गाणे खूप खूप छान छान गाणी मराठी,
1: हो
2: पण तुम्ही ते मराठी गाणे लावतच नाही, तेच आपले रुटीन डबल डबल डबल,
1: अच्छा ठीक आहे, वेगळी जरा अनवट गीतही प्रसारित करण्यात यावीत अशा सूचना देतो आम्ही आमच्या संबंधित निवेदक मंडळींना,
2: आणखी दुसरं माझं एक म्हणणं असं आहे की आपण ते विशेष अजित गंगा कार्यक्रम लावतो,
1: बरोबर,
2: हा त्याच्यामध्ये दादा कोणते सरांची काही मुलाखत वगैरे कुठे टाईप केलेली आहे का,
1: दादा कोणत्यांची माझ्या ऐकेवात नाहीये, बघूयात उपलब्ध झाली तर ती नक्कीच प्रसारित केली जाईल,
2: ओके सर, आता एक आता पुढच्या महिन्यात एक कॉल येणार आहे आपलं,
1: हा 2-2 महिन्यांनी केलं तर बरं होईल, मग आम्हाला जरा बरं वाटतं ना, घर आम्ही काय म्हणतो की 2-2 महिन्यांनी केलं की आपल्याला नवीन नवीन श्रोत्यांशी बोलता येतं ना कार्यक्रमांकडे,
2: धन्यवाद,
1: शतो हे होते आमच्या फोन इन लोभसावासाठी आमच्या स्नेहांकितांनी केलेले काही फोन कॉल्स, याशिवाय आमच्या काही स्नेहांकित प्रेक्षक श्रोत्यांनी आम्हाला लिफाफा पत्र आणि मेल पाठवून कार्यक्रमांचे अभिप्राय कळवलेत, तर आता या आमच्या स्नेहांकितांनी पाठवलेल्या पत्रांना आणि मेलला पोहोच देतोय, सुरुवातीची ही 2 पत्रं आहेत, सुदर्शन तांदळे PCNT निगडी इथून त्यांनी पाठवलं आहे, एक त्यांचं पत्र आहे ते 21 जूनचं, त्यानंतरचं दुसरं आहे 26 जूनचं, 21 जूनच्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की 21 जून रोजी 2:30 विशेष गीत गंगा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता, त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना तमन्ना नायर यांची संजय भुजबळ यांनी घेतलेली मुलाखत त्यांना आवडली, 26 जूनच्या पत्रामध्ये त्यांनी पाठवलेल्या पोस्टकार्डमध्ये गौरी

लागू यांनी इंजिनियर म्हणजेच अभियंता प्रशांत कुलकर्णी यांची नर्मदा परिक्रमानंतर प्रत्यक्ष नर्मदा स्वच्छता कार्यक्रमास पूर्ण वाहून घेत ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून वृक्षारोपण, झाडं लावा, जगवा, संवर्धन करा, तिथल्या आदिवासी समाजासह यशस्वीरित्या कार्य केल्याचं ऐकून त्यांचा या मुलाखतीतला सहभाग अतिशय आवडला. त्यामुळं हा प्रसारित झालेला कार्यक्रम त्यांना आवडल्याचं सुदर्शन दांदळे यांनी त्यांच्या पाठवलेल्या पोस्टकार्डमध्ये कळवलेलं. आणि श्रीमती शकुंतला श्यामसुंदर जोशी कसबा पेठेतनं पाठवलेल्या त्यांच्या दीर्घ अशा लांब लसक पाठवलेल्या लिफाफ्यामध्ये आम्हाला आमच्या कार्यक्रमांची विविध जंत्रीच त्यांनी आम्हाला लिहून पाठवलेली आहे. साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान त्यांनी कोणकोणते कार्यक्रम ऐकलेले होते तर त्या कार्यक्रमांची जंत्री म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचं शीर्षक आणि काही ठिकाणी कार्यक्रमातल्या वक्त्यांचा सहभागी मंडळींची नावं त्यांनी आम्हाला कार्यक्रमांच्या शीर्षकासहित लिहून पाठवलेले आहेत तर कार्यक्रमाचे अभिप्राय मात्र यात नाही आहेत. तर शकुंतलाजी, कार्यक्रमाचे अभिप्रायसुद्धा तुम्ही लिहित चला म्हणजे त्याला आम्हाला पोहोच देणं शक्य होणार आहे. आता आमच्या ज्या प्रेक्षक श्रोत्यांनी आम्हाला मेल पाठवलेले आहेत त्या मेलला आता पोहोच देऊयात. सुरुवातीचा हा मेल दिलीप भिडे यांनी पुण्यातनं पाठवला आहे. अमृत सरिता गीता कार्यक्रम ते न चुकता ऐकतात आणि हा कार्यक्रम खूप छान आहे, मार्गदर्शक उद्बोधक आहे असं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलं आहे. श्रीवर्धन गाडगिळी यांनी इंग्रजीमध्ये हा मेल पाठवला आहे. इट इज द बेस्ट प्रोग्रॅम, कीप इट अप असा त्यांनी एक दीड ओळींचा मेल पाठवलेला आहे. विवेक असनीकर यांना देखील गीतेवरचा सकाळी प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम अतिशय श्रवणीय वाटतो, त्याची वेळ वाढवावी असं लिहिले. मधुरा फडके यांनी पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवलंय की अमृत सरिता गीता कार्यक्रम त्यांना अतिशय आवडतो, तसंच नियमितपणे सकाळी स्वयंपाक करत असताना त्या आमचा हा कार्यक्रम ऐकत असतात. सी ए प्राध्यापक लायन मेहता, सुरेश कृष्णदास, सरोज मेहता आणि मेहता कुटुंबीय सुद्धा अमृतवाणी गीता हा कार्यक्रम ऐकतात. शब्दांकन, श्लोकपठन, वाचन अगदी मन प्रसन्न करून टाकतं. आजच्या परिस्थितीत गीतेची जोड ही एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. कल्पक उपक्रमाबद्दल त्यांनी मनापासून धन्यवाद दिलेत आणि शुभेच्छा व्यक्त केलेत. एम के वैंगणकर, विमल वैंगणकर पाषाण इथनं त्यांनी मेल पाठवलेला आहे. तर तसंच अल्पना कोरेगावकर यांनी पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. इट्स अ व्हेरी गुड प्रोग्रॅम, वी आर लिसनिंग. द डिझाईन ऑफ द प्रोग्रॅम इज व्हेरी वेल. एक्सप्लेनेशन ऑफ द श्लोकास मिनिंग अँड इट्स ॲप्रिशिएशन टुडेज मॉडर्न लिव्हिंग इज मिनिंगफुल अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तसंच डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी पिंपळे गुरव इथून आम्हाला मेल पाठवून लिहिलेलं आहे की मेल पाठवणारे देखील कुलकर्णी आणि हा कार्यक्रम सादर करणारे देखील प्रसाद कुलकर्णी, सर्वच कुलकर्णी परिवार हा कार्यक्रम आवर्जून ऐकतात आणि त्यांना भगवंतांनी पार्थास सांगितलेलं गीता हा जीवनाचा सारच आहे असं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये कळवलेलं आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, आचार्य विनोबा भावे, लोकमान्य टिळक, इतर विभूतींनी त्यांच्या शब्दात लिहिलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचे समर्पक उल्लेख हे अतिशय गीतेचं ज्ञान समजून घेण्यास आणखीच मदत करतात. पुष्पा मटकर यांनी पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये कळवलंय की अशा अर्थपूर्ण कार्यक्रमांची सध्या श्रोत्यांना गरज आहे, अतिशय सत्वशील उद्बोधक असा कार्यक्रम आहे. प्रीती गंगा खेडकर, माधुरी जोशी यांचं रसाळ विभीषण आणि यावर सर्वांवरती कळस म्हणजे प्रसाद कुलकर्णी यांचं अतिशय सुमधुर भावपूर्ण आवाजातील सादरीकरण अतिशय लाजवाबच असं त्यांनी मेलमध्ये लिहिले. जयश्री देवधर यांनी पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलंय की मनाला आनंद देऊन संपूर्ण प्रफुल्लित ठेवणारा असा हा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आहे. राजेंद्र प्रसाद शिंदे यांनी त्यांच्या मेलमध्ये काही भाग मराठीमध्ये काही भाग इंग्रजीमध्ये त्यांनी आम्हाला लिहून कळवलेला आहे. दिस इज टू ॲप्रिसिएट हॅलो आपकी पसंद प्रेझेंटेड बाय कैलाश शिंदे ॲज वेल ॲज प्रसादजी प्रेझेंट्स भगवद्गीता टू वेल दॅट हिज नॅरेशन इज मोर मेलडियस.

कैलाश शिंदे प्रेजेंटेड हेलो आपके पसंद प्रोग्राम ही स्पोक टू सो वेल विद पीपल हु लिविंग ऑर्डिनरी लाइफ बट हु आर एक्स्ट्रॉर्डिनरी वन सच ओल्ड टाइम्स लिसनर ऑफ आकाशवाणी मिस्टर हरिभाऊ आई लाइक वेरी मच क्रेडिट टू कैलाश शिंदे हु एस्टैब्लिश गुड कॉर्डियल रिलेशन बाय हिज सॉफ्ट टोन विथ श्रोताज आई हैव रिटन पोस्ट विथ व्हिडिओ क्लिप टू हिज कॉन्वर्सेशन विथ दॅट लिस्नर इफ पॉसिबली काइंडली रीच इट टू मिस्टर शेडके. तसंच त्यांनी त्यांच्या मेलमध्ये मराठीमध्ये लिहिलेल्या कळवलंय की त्यांच्या घरी देखील जसं शेडग्यांकडे 4 रेडिओ आहेत तर राजेंद्र प्रसाद शिंदे यांच्याकडे 5 रेडिओ आहेत. 1969 पासून ते 2024 पर्यंतचा लेटेस्ट टेक्सन असा देखील रेडिओ त्यांच्याकडे आहे. सतत जोडलेले असतात, फक्त बटन दाबायचं आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा FM आणि AM ते ऐकत असतात. तर राजेंद्र प्रसाद शिंदे आपल्या या ॲप्रिशिएशन आणि कौतुकाबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. स्मिता सुदामे पुण्यातनं त्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलंय, त्यांना वैद्य अमरीश खरे यांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली होती तर ती अतिशय आवडली. हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे यांनी जिल्हा सांगली शिरटे इथनं पाठवलेला अभिप्राय आहे. पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम त्यांना आवडला. तसंच आळंदी इथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थान त्या संदर्भामध्ये वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया, प्रशासनाची तयारी, आरोग्य सेवा याविषयी प्रतिनिधींची जी माहिती दिली होती, कैलाश शिंदे यांचं निवेदन प्रभावी होतं असं शिंदे यांनी कळवलेलं आहे. आणि त्यांचाच अभिप्राय आहे तो रुपेरी मुकुटाची मानकरी या कार्यक्रमाविषयीचा. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक मनोज कुमार यांच्यावरती केंद्रित हा कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडला. प्रसाद कुलकर्णी यांचं निवेदन अतिशय प्रभावी होतं असं त्यांनी लिहिलेलं आहे. ॲडव्होकेट मिस्टर अमृत सुरेश गरसोळे यांनी जनी म्हणे हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि माधुर्यपूर्ण होता असा अभिप्राय कळवला आहे. तर सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर हातकणंगल्याचे श्रोते त्यांच्या पाठवलेल्या मेलमध्ये कळवतात, आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम रोचक, माहितीने परिपूर्ण, ज्ञानवर्धन, मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक असतात. तसंच सध्याच्या जीवनशैलीमध्ये असे मिळते जुळते कार्यक्रम तसंच अनुभवांचं कथन निश्चितच उपयुक्त आहे असं देखील त्यांनी कळवलेलं आहे. राजाराम चव्हाण यांनी जो मेल पाठवला आहे तो संत ज्ञानेश्वर महाराज, माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं जे प्रत्यक्ष वर्णन प्रसारित करण्यात आलं होतं, तर आम्ही दिंडीमध्ये असूनसुद्धा आम्हाला दर्शन मिळालं नाही, परंतु पालखी सोहळ्याचं थेट दर्शन आम्हाला मिळालं. ते प्रत्यक्ष वारीचं प्रसारण जेव्हा रेडिओवरनं प्रसारित करण्यात आलं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. राहुल भांबिष्टे हे मेलच्या माध्यमातून कळवतात, कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा सोलापूरचे श्रोते, वारीचं प्रत्यक्ष वर्णन जे प्रसारित करण्यात आलं होतं तर ते आवडलं. प्रसारणाबद्दल गौरी लागू, प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, संजय भुजबळ, कैलाश शिंदे आणि विक्रांत मनपे यांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केलेत. कासारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूरचे गणेश लोंढे, अम्रपाली लोंढे यांना आपली आवडणी लोबसावा कार्यक्रम आवडतात कारण ते मनात घर करून राहतात असं त्यांनी लिहिलंय. आणि राजेंद्र पाध्ये यांना जो ललित बंध आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता तर तो आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. नवीन जनरेशनच्या सर्वच गोष्टींना नावं ठेवण्याऐवजी त्यातल्या चांगल्या गोष्टी काळांना रूप बदलत्या सोयी दुर्लक्षित करता कामा नाहीत असं त्यांनी आपल्या या मेलमध्ये कळवलंय. दोन्ही कविता उत्तम होत्या असं कळवलंय. मनोहर जोशी यांनी पाठवलेल्या त्यांच्या मेलमध्ये लिहितात की साप्ताहिक चर्चेच्या कार्यक्रमात सेव पुणे ट्रॅफिक पुणे मुवमेंट संरक्षण या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन खम्मकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत त्यांना आवडली. तसंच रुपेरी मुकुटाची मानकरीमध्ये मनोज कुमार यांच्यावरती केंद्रित असलेला कार्यक्रम देखील त्यांना आवडला. श्रीपाद ब्रह्मे आणि प्रसाद कुलकर्णी या दोघांचाही त्यांनी अभिनंदन केलंय. फोन इन सखी संदेश कार्यक्रम देखील आवडला. तसंच कैलाश शिंदे यांचा हॅलो आपकी पसंत कार्यक्रम आवडला. आवडण्याचं कारण म्हणजे सर्व हिंदी श्रवणीय भक्तिगीतं या कार्यक्रमात त्यांना ऐकता आली, कान तृप्त झाले. अनिल पोटे यांनी पाठवलेल्या मेलमध्ये कळवत आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या प्रत्यक्ष आगमनाचं जे वर्णन सादर केलं होतं ते प्रसारित करण्यात आलं तर ते आवडलं. अगदी ओव्या गायन, चौदराची भूमिका, शिस्तपालन, पदोपदी पालख्या कशा पुढे जातात याबाबत कैलाश शिंदे, संजय भुजबळ यांचं प्रत्यक्ष

0: सहभाग मुलाखतींद्वारे पालखीतच सहभागी झाल्याचा अनुभव मिळाला. फक्त हॅलो ऐवजी रामकृष्ण हरी असं उच्चारण केलं असतं तर आणखी भक्तिभाव जागृत झाला असता असं त्यांनी लिहिलंय. सर्वच तंत्रज्ञ निवेदक आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केलेत. तसंच लोकसंख्या स्थिरीकरण याविषयी हॅलो डॉक्टरमध्ये 11 जुलैला जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता त्यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर बापाई यांची अभ्यासपूर्ण मुलाखत आरती पटवर्धन यांनी जी घेतली होती तर ती त्यांना खूप आवडली. प्रश्न विचारण्याची त्यांची कला अतिशय कौतुकास्पद आहे असं अनिल बोटे यांनी पाठवलेलं त्यांच्या मेलमध्ये आम्हाला कळवलं आहे. तेव्हा सर्व पत्र पाठवलेल्या आणि फोन केलेल्या आमच्या स्नेहांकित श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आता या कार्यक्रमातनं कैलास शिंदे सर्व स्नेहांकितांचे आभार व्यक्त करत आपला निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.
2: श्रोतेहो, फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12:30 आणि 56 सेकंद होत आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतहो, यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी.
9: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 49 भागात तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये सामाजिक प्रश्न केंद्रस्थानी ठेवून सात्विक चित्रपटांची निर्मिती करणारे आणि 2016 दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 49 भाग.
10: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.

कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना अजूनही मला भरपूर काम करायचं आहे. माझी सर्वोत्तम कलाकृती अजून निर्माण झालेली नाही असं विनम्रपणे सांगणारे दिग्दर्शक म्हणजे के विश्वनाथ. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये सामाजिक प्रश्न केंद्रस्थानी ठेवून सात्विक चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक म्हणून के विश्वनाथ यांना ओळखलं जातं.

19 फेब्रुवारी 1930 रोजी मद्रास परगण्यातलं रेपाल्ले या गावात त्यांचा जन्म झाला. बीएससी ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी वाहिनी स्टुडिओमध्ये बूम बॉय म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. या तरुण मुलाची कामावरची निष्ठा पाहून ए कृष्णन यांनी त्यांना ध्वनी विभागात काम करण्याची संधी दिली. इथे काम करत असताना ते चित्रपट निर्मितीच्या इतर विभागात देखील रस घेऊ लागले. अद्रुती सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले. तब्बल 15 वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना 1965 मध्ये आत्मगौरवम या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. वाहिनी स्टुडिओच्या परंपरेला साजेशा असणाऱ्या या चित्रपटाला आंध्र प्रदेश सरकारकडून त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं कांस्य पदक मिळालं. प्रथम पदार्पणातच मिळालेल्या या यशामुळे के विश्वनाथ यांचा भारतीय चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून प्रवास सुकर झाला. प्रायव्हेट मास्टर, कालीसोचिना, अदुरुष्टम, उंदम्मा बोत्तू पेदुथा या चित्रपटातून त्यांनी भावनाप्रधान आणि स्त्री केंद्रित कथानक हाताळली.

कोणत्याही प्रकारचं उच्छृंखल चित्रण टाळून सात्विक शांत रसाचा परिपोष असणारे निखळ मनोरंजन करणारे चित्रपट त्यांनी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि तो अखेरपर्यंत सांभाळला. निंदू हृदयालू या चित्रपटाच्या काव्यात्मक मांडणीमुळे आंध्र प्रदेश फिल्म्स डेव्हलपमेंटचे तत्कालीन अध्यक्ष DVS राजू खूप प्रभावित झाले.

विश्वनाथ यांना त्यांचे पुढचे महत्वाकांक्षी चित्रपट निर्माण करण्याची संधी मिळाली. के विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या चिन्नंती स्नेहितुलू, चेल्लिली कापुरम, कलाम मारिंडी, शारदा, नेरुम शिक्षा, ओ सीताकथा, जीवन ज्योती या चित्रपटांना केवळ लोकप्रियताच नाही तर राज्यस्तरावरचे पुरस्कार देखील मिळाले.

गीत संगीत हे भारतीय चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. चित्रपटांच्या कथेला प्रवाही बनवण्यासाठी दिग्दर्शक गीत संगीताचा आधार घेतात. भारतीय चित्रपट आणि गाणी यांचं इतकं अतूट नातं निर्माण झालंय की बरेचदा गाण्यांवर आधारित चित्रपट निर्मिती केल्याची उदाहरणंही आपल्याला देता येतील. चित्रपट कला ही नृत्य, नाट्य, गीत आणि संगीत या कलांच्या संगमातून अधिक परिणामकारकरित्या सादर केली जाऊ शकते. चित्रपटातल्या पात्रांची सुखदुःख, व्यथा, वेदना गीतातून व्यक्त केल्या जाऊ शकतात याचा प्रत्यय देणाऱ्या महत्त्वाच्या भारतीय दिग्दर्शकांमध्ये के विश्वनाथ यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं.

गीतसंगीताचा प्रभावी वापर करून के विश्वनाथ यांनी त्यांच्या चित्रपटांची कथानकं मनोरंजक बनवली. मेलोड्रामा हा दाक्षिणात्य चित्रपटांचा असलेला अविभाज्य घटक आपल्याला के विश्वनाथ यांच्या चित्रपटातूनही वारंवार दिसत असला तरीही आक्रस्ताळेपणा टाळून संयतपणे ते हा मेलोड्रामा चित्रित करताना आपल्याला दिसतात. के विश्वनाथ यांच्या चित्रपटातलं भावनाट्य प्रेक्षकांना अखेरच्या दृश्यापर्यंत बांधून ठेवतं.

1979 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या सरगम या हिंदी चित्रपटाने गर्दीचे उच्चांक मोडले. आनंद बक्षी यांनी लिहिलेली आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला जयाप्रदासारखे देखणी आणि अभिनय संपन्न अभिनेत्री दिली. ऋषी कपूरच्या अस्थिर कारकिर्दीलाही सरगमनी हात दिला.

सरगम हिंदी प्रेक्षकांची मन काबीज करत असतानाच त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या शंकराभरणम या चित्रपटात कलात्मकता आणि व्यावसायिकता यांची सुरेख सांगड त्यांनी घातली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शंकराभरणम या चित्रपटाचं प्रदर्शन करण्यात आलं. शंकराभरणम मधली संगीताची चर्चा अजूनही होत असते. ओम

गुरु शिष्य परंपरेची थोरवी सांगणाऱ्या शंकराभरणमची नायिका रत्नप्रभा ही एका कलावंतिणीची मुलगी असते. नृत्यात पारंगत असलेली रत्नप्रभा शंकरशास्त्री यांना आपलं गुरु मानत असते. एकलव्याच्या निष्ठेने ती शंकरशास्त्र्यांच्या सुरावर आपली नृत्याराधना करत असते. रत्नप्रभा एका धनाढ्य माणसाच्या वासनेला बळी पडते, मात्र त्यांनी शंकरशास्त्रींचा केलेला अपमान ती सहन करू शकत नाही. त्या धनाढ्य माणसाचा ती खून करते. शंकरशास्त्री रत्नप्रभाची यातून सुटका करतात आणि स्वतःच्या घरी तिला आसरा देतात. समाजाला मात्र शंकरशास्त्रींनी एका कलावंतिणीच्या मुलीला घरी ठेवून घेणं खपत नाही. आपल्या गुरुचा अनादर होऊ नये म्हणून ती ते गाव सोडून जाते. काही वर्ष उलटून जातात. रत्नप्रभाला आपला मुलगा तुलसी यांनी शंकरशास्त्रींकडे संगीताचं शिक्षण घ्यावं असं वाटत असतं. ती स्वतः शास्त्रीजींसमोर येण्याचं टाळते. तुलसी आपण अनाथ असल्याचा बहाणा करून शास्त्रीजींच्या घरात शिरकाव करतो. शास्त्रीजी त्याला संगीताचं शिक्षण द्यायला सुरुवात करतात. अखेरीस रत्नप्रभा आणि तुलसी शास्त्रीजींना एक अनोखी गुरुदक्षिणा देतात. शास्त्रीय संगीताचा पुरस्कार करणाऱ्या शंकरा

0: मध्ये भारतीय संगीतावर पाश्चात्य संगीताचा पडत असलेला प्रभाव आणि त्याचा भारतीयांनी लावलेला गैरअर्थ याचीही झाडाझडती के विश्वनाथ यांनी एका प्रसंगात घेतली आहे. रॉक म्युझिक गाणाऱ्या काही उथळ तरुणांना शास्त्रीजी एक तान ऐकवतात तेव्हा ते तरुण आ वासून पाहत राहतात.
1: మనదేదో సా పా సా తెలుగు సంగీతం అన్నారే, ఏది? నేను ఒక చిన్న రాగం పాడతాను అనండి.

रत्नप्रभा आणि शास्त्रीजींमधलं निर्मळ निर्लेप नातं छोट्या छोट्या प्रसंगातून चित्रित करत असताना रत्नप्रभा आणि शास्त्रीजी या व्यक्तिरेखा देखील अधिक ठळक होत जातात. शास्त्रीजींची मुलगी जेव्हा चुकीच्या पद्धतीने गाणं गाते तेव्हा ते संतापतात आणि तिच्या नियोजित वरानं तिची बाजू घेताच त्यालाही घरातून हाकलून लावतात. हा प्रसंग त्यांची विशुद्ध संगीतावरची निष्ठा स्पष्ट करतो. फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडणाऱ्या या चित्रपटाचं बलस्थान आहे के व्ही महादेवन यांचं संगीत. शंकराभरणम, शंकरा शंकरा ही गाणी आजही केवळ तेलुगूच नव्हे तर इतर भाषिक प्रेक्षकांच्याही स्मरणात आहेत.

के विश्वनाथ यांच्या अनेक चित्रपटांचे हिंदीत रिमेक झाले. सरगम नंतर के विश्वनाथ यांचं नाव हिंदी प्रेक्षकांना अधिक परिचयाचं झालं. त्यांनी तेलुगू आणि तमिळ भाषेत निर्माण केलेल्या अनेक चित्रपटांचे हिंदी भाषेत रिमेक केले आणि त्यापैकी बहुतेक सर्व चित्रपट लोकप्रिय ठरले. कामचोर तुमसे

हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट एकूणच त्यांच्या दिग्दर्शन शैलीची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहेत. राकेश रोशन यांच्या कारकिर्दीतले कामचोर, जाग उठा इन्सान, शुभकामना हे महत्वाचे चित्रपट के विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केले.

भारतातली परंपरागत कला, या कलांची निष्ठेनी जोपासना करणारे कलावंत आणि बदलत्या आधुनिक युगातल्या या कलांचं स्थान, हा के विश्वनाथ यांचा जिव्हाळ्याचा विषय. हा विषय हाताळताना त्यांनी कलावंत आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या माणसांशी त्यांचे जुळलेले भावबंध देखील हळुवारपणे चित्रित केले. सामान्य माणूस हाच के विश्वनाथ यांच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असलेला आपल्याला दिसेल. नृत्य आणि शास्त्रीय संगीत याबद्दल त्यांना असलेली अपार आस्था देखील त्यांच्या चित्रपटातून दिसून येते. कमल हसन आणि जयाप्रदा यांची प्रमुख भूमिका असलेला सागर संगमम किंवा 1986 साली भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेला स्वाती मुथम, यातून त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा परिचय प्रेक्षकांना अतिशय संवेदनशीलपणे करून दिला आहे.

के विश्वनाथ यांच्या सलंगई ओली या तमिळ चित्रपटाची तेलुगू आवृत्ती म्हणजे सागर संगम. सलंगई ओली म्हणजे घुंगरांचा छुमछुम आवाज. भारतीय शास्त्रीय संगीताचं महत्व शंकराभरणम या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे आणणाऱ्या के विश्वनाथ यांनी सलंगई ओली या चित्रपटातून भारतीय नृत्यकला, तिची साधना करणारे सच्चे कलावंत आणि या कलांना बाजारू रूप देणारे धंदेबाईक लोक यांच्यातला सूक्ष्म संघर्ष चित्रित केला. चित्रपटाची कथा ही दोन भिन्न स्तरावरच्या नायक नायिकेची विलक्षण प्रेमकथा आहे. के विश्वनाथ यांनी ही प्रेमकथा आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणजे फ्लॅशबॅकचं तंत्र वापरून सादर केली आहे. बालकृष्णन म्हणजे कमल हसन या कथक भरतनाट्यम कथकली ओडिसी या नृत्यशैलीमध्ये पारंगत असलेल्या परंतु कोणाचाही पाठबळ नसणाऱ्या नर्तकाला प्रोत्साहन देण्यासाठी माधवी म्हणजे जयाप्रदा त्याच्या नृत्याचा कार्यक्रम दिल्लीतल्या एका नृत्य महोत्सवात आयोजित करते. दुर्दैवाने आपल्या मुलाचा कार्यक्रम पाहण्याआधीच बालूच्या आईचं निधन होतं. बालूमुळे माधवीच्या आयुष्यात चैतन्य येतं. कलावंत आणि रसिक या त्यांच्यातल्या नात्याला प्रेमाचाही आयाम मिळतो. याच वेळी माधवीचा पूर्वाश्रमीचा पती परदेशातून परततो. लग्नानंतर आई वडिलांच्या संपत्तीच्या हवेमुळे त्यांनी माधवीला सोडलेलं असतं. माधवीने आपल्या पतीबरोबर संसार करावा असा आग्रह बालू धरतो आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बालूची विनंती ती मान्य करते. अनेक वर्ष निघून जातात. माधवीच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. तिची मुलगी शैलजा नृत्याचे शिक्षण घेते. बालूनी आपल्या मुलीला नृत्याचे धडे द्यावेत असा आग्रह माधवी त्याच्याकडे करते. ती आपलं वैधव्य मात्र बालू पुढे उघड करत नाही. अतिमद्य सेवनाने मृत्यूशय्येवर पडलेला बालू मात्र शैलजाला नृत्याचे धडे देण्याचं आव्हान स्वीकारतो. सलंगई ओली वैशिष्ट्यपूर्ण होतो तो भावपूर्ण कथेमुळे, दिग्दर्शकांनी कथेला दिलेल्या अप्रतिम रचनेमुळे आणि अर्थातच जयाप्रदा आणि कमल हसन या कलावंतांच्या अत्यंत संवेदनशील अभिनयामुळे. जयाप्रदा आणि कमल हसन हे कलावंत त्यांच्या डोळ्यातूनच इतके अप्रतिम भाव व्यक्त करतात की प्रेक्षक त्यांच्या व्यक्तिरेखांशी समरस होऊन जातात. सलंगई ओली मधली नृत्यकलेची महती सांगणारी गीतं आणि त्यावर कमल हसन यांनी केलेली भरतनाट्यम शैलीतली नृत्य ही या चित्रपटाची हायलाइट्स आहेत. भारतीय नृत्यकलेचं महत्व अधोरेखित करणारे मोजकेच चित्रपट आपल्या इथे निर्माण झाले. सलंगई ओली हा त्यातला महत्वाचा चित्रपट आहे आणि याचं श्रेय के विश्वनाथ आणि कमल हसन यांना द्यायला हवं. स्वातिमथम मध्ये सिवैया हा गतिमंद तरुण एका विपरीत परिस्थितीत ललिता या विधवेशी लग्न करतो. त्यानंतर या दोघांमध्ये जुळणारे अनुबंध, ललितानी सिवैयाच्या व्यक्तिमत्वात घडवून आणलेला बदल याचं

0: समाजातल्या उपेक्षित व्यक्तींना कथेतलं मध्यवर्ती पात्र बनवून त्यांना नायकत्व देण्याची के विश्वनाथ यांची शैली स्वातीमुथममध्ये दिसून येते. अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ईश्वर हा स्वातीमुथमचा रिमेक होता.
1: जो भी

0: पी विश्वनाथ यांनी ध्वनिमुद्रक सहाय्य दिग्दर्शक यापासून सुरू केलेला प्रवास केवळ दिग्दर्शक होईपर्यंत थांबला नाही. त्यांनी चित्रपटांचं दिग्दर्शन करणं थांबवल्यावर अभिनय करायलाही सुरुवात केली. आयुष्याच्या अखेरपर्यंत चित्रपट सृष्टीत ते कार्यरत राहिले.
1: धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया.
0: सुमारे 38 चित्रपटात त्यांनी अभिनय केला. भारतीय परंपरा आणि सभ्यतेचा पुरस्कार करताना त्यांनी त्यांच्या चित्रपटातून पुरोगामी विचारांची पेरणी केली. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट कर्णमधुर गीतसंगीताच्या बरोबरीने सघन आशयासाठी कायम लक्षात राहतील.

काकी विश्वनाथ यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांबरोबरच 2016 साली भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांचा यथोचित गौरवच झाला असे हे सात्विक आणि शुभंकर चित्रपटांचे कर्ते दिग्दर्शक अभिनेते के विश्वनाथ यांना समस्त भारतीय चित्रपट रसिकांच्या वतीने मानाचा मुद्रा.

0: भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 49व्या भागात तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये सामाजिक प्रश्न केंद्रस्थानी ठेवून सात्विक चित्रपटांची निर्मिती करणारे आणि 2016 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12:59 होत आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग.
6: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमत.

0: सोबतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आम्ही पुणे विविध भारती 101 FM वरून बोलत आहोत. दुपारचा 1:10 झालेले आहेत. प्रसारण सभेत आपण यानंतर आनंद घेणार आहोत द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांचा. परंतु तत्पूर्वी एक निवेदन. श्रोतेहो, लायन्स क्लब पुणे सुप्रीम आयोजित भव्य मोफत कृत्रिम हातपाय जयपूर फूट शिबिर, कालावधी 22 जुलै ते 30 जुलै. स्थळ गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प पुणे. त्वरित नावनोंदणीसाठी संपर्क लायन डॉक्टर अस्मिता सुराणा 98-220-37-205 98-220-37-205 आणि लायन रजनी अंबाडे 87-465-597 87-465-597. निवेदन संपलं. आता ऐकूयात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
4: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
3: श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात मा या चित्रपटातल्या गीतानं श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांच्या युगलस्वरामध्ये. मनोज मुंतशीर यांची ही गीतरचना रॉकी आणि शिव यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं देवा या चित्रपटातून मिका सिंग, विशाल मिश्रा आणि ज्योतिका टंगरी यांच्या स्वरात. राजशेखर यांच्या या गीताला संगीत होतं विशाल मिश्रा यांचं. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98-222-41-255.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात शैलेंद्र बर्वे यांच्या संगीत संयोजनामध्ये जितेंद्र जोशी यांची गीतरचना, दिव्या कुमार यांचं स्वर आणि चित्रपट चिडिया

हृदयो कुमार यांचं हे गीत सोनू निगम, अरमान मलिक, अमाल मलिक, तुलसी कुमार आणि नीती मोहन यांच्या स्वरामध्ये हे होय गीत होतं मुबारकन या चित्रपटातलं. संगीत होतं अमाल मलिक यांचं. श्रोतेहो द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती FM 101 वरून. यानंतर ऐकूयात ॲक्शन जॅक्सन या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया आणि नीती मोहन यांच्या स्वरातलं शब्बीर अहमद यांचं हे गीत, हिमेश रेशमिया यांचं संगीत.

कार्यक्रमातलं हे गीत होतं धांदुरा या चित्रपटातलं, गौतम अशीषा आणि लॅरिसा अल्मेडा यांच्या स्वरामध्ये. प्रणव अभ्यंकर यांची ही गीतरचना, मार्क के रॉबिन यांचं संगीत होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत के यांच्या स्वरामध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत, संगीत असणार आहे प्रीतम यांचं.

0: नौटंकी साला चित्रपटातलं हे गीत आयुष्मान खुराना आणि नीतीमोहन यांच्या स्वरामध्ये. गीत होतं आयुष्मान खुराना, रोचक कोहली आणि गुरुप्रीत सैनी यांचं, आणि संगीत आयुष्मान खुराना आणि रोचक कोहली यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आता कार्यक्रमात ऐकूयात पद्मावती या चित्रपटातलं नीतीमोहन यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमाई यांचं गीत. संगीत आहे संजय लीला भन्साळी यांचं.

0: कार्यक्रमातलं हे गीत आंध्रा किंग तालुका या चित्रपटातलं सात्विक जी राव, स्कंदा वेल्लू वली, जे व्ही सुधांशू यांच्या स्वरामध्ये शानूर मिर्झा यांची ही गीतरचना विवेक मर्विन यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात श्रेया घोषाल आणि जुबिन नोटियाल यांच्या स्वरामध्ये रश्मी विराग यांची गीतरचना, जावेद मोहसिन यांचं संगीत आणि चित्रपट धडक 2.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं हम शकल्स या चित्रपटातलं. ॲश किंग नीतीमोहन यांच्या स्वरामध्ये हिमेश रेशमिया यांच्या संगीताला हे गीत दिलेलं होतं समीर अंजान यांनी. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: आता ऐकूयात हॅपी भाग जाएगी या चित्रपटातल्या या गीतासाठी स्वर आहे मिका सिंग आणि सहकाऱ्यांचा. मुदस्सिर अजीज यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय सोहेल सेन यांनी.

श्रोतेहो, पॅपॉन यांच्या स्वरातली ही रचना दम मारो दम या चित्रपटातून. जयदीप साहनी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती प्रीतम यांनी. श्रोतेहो, आजच्या द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमात आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूयात अशीच नवीन गीतं घेऊन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.

श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकता आहात जगभरात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. प्रसारण सभेत ही वेळ जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाची सुरुवात जुर्माना या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या या गीतासोबत.

0: गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेली ही गजल आशा भोसले यांच्या स्वरामध्ये आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, पीडा कुमारी, सायरा बानू, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, विभाषा बसू तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
0: ऐकूयात सौतेन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. सावंत कुमार यांची ही रचना उषा खन्ना यांनी

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आपला जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. आता यानंतर दुपारी ठीक 2:15 हिंदी समाचार अर्थात हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: त्याच्या शेवटी तुमच्या आवडीच्या गाण्याला पूर्ण वेळ मिळाला नव्हता, आपण तिथूनच त्या गाण्यापासूनच सुरुवात करूया.
1: येस येस, माझं आवडीचं गाणं क्या यही प्यार है, खूप आवडीचं गाणं आहे. पण अशी काही नाही, आवडीचं गाणं आहे,
0: फक्त आवडत
1: माय फेवरेट.
0: खूपदा मनात हे खूप असतं की एखादी गोष्ट आपल्याला का आवडते सांगता येत
1: नाही. अगदी,
0: जसं एखादी व्यक्ती असते, काय तुमचं नातं आहे माहिती नाही, पण मला ते आवडते, सहवास आवडतो, असं गाण्याच्या बाबतीतही खूपदा असतं.
1: खूप.
0: आणि मग एकदा ते अशी सवय लागली, गाणं ऐकायला आपण लागलो, की मग मात्र त्यातले एक एक धागे, जागा ज्याला आपण म्हणतो, त्या कळायला लागतात आणि गाणं जास्तच आवडायला लागतं. पण पुन्हा का आवडतं आम्हाला माहिती
1: नाही. अगदी बरोबर बोलायचं सर, की खूपदा असं होतं की नाही माहीत की का आवडतं, पण काहीतरी कुठेतरी कनेक्शन आहे किंवा रिलेशन आहे की ते फील करतो आपण गाणं, आणि ते त्या व्यक्तीसाठी असतं मे बी, पण ते कळत नाही खूपदा, असंही होतं.
0: खूपदा आजूबाजूला आपली अशी माणसं पण
1: असतात
0: की आपलं काय नातं आहे माहिती
1: नाही माहिती.
0: जसं आता तुम्ही म्हणालात की मी मोहन जोशींची आई केली, आता तिथं जरी त्याचं नाटक असेल, त्याच्या पुढची जी शक्य वाक्य होती ती महत्वाची, की ते फार ग्रेट आहे, त्यांच्याकडून मी शिकले वगैरे. तर त्यांची आई होताना तुम्हाला शिकायला मिळणं, मला वाटतं हे तिथं कला जिंकते. तिथं तुम्हाला जे मिळालं ते मला मिळालं हे सांगणं जिंकतं, म्हणजे तुम्ही एक शिष्याच्या रूपात तिथे जाता, हे तुम्ही शिकण्याचा एक मार्ग मोकळा करून ठेवता, ते जिंकतं तिथं. आणि म्हणतो जीवन नाटकी काय, अशाच गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाणं म्हणजेच एक एक पाऊल पुढे टाकणं, आणि एक एक श्वास गणित काहीतरी मिळवत जाणं.
1: अगदी,
0: आपण ऐकूया छान गाणं.
1: येस येस येस.

0: पुन्हा एकदा आपण अभिनयाकडे वळूयात. नाटकांचे टप्पे आपण झरझर झरझर सांगितले, पण निश्चित आजच्या काळात एवढं झरझर आपल्याला नाही जाता येत. खूप एक एक पावला आणि ज्या काही ठेचा लागतात, आणि कधी कधी पाऊल टाकल्याचा एक आनंद पण मिळतो. आपलं पाऊल कधी फुलांवर पडतं, कधी दगडांवर पडतं. ते सगळे अनुभव पण नव्या कलाकारांसाठी तुमच्याकडून मला ऐकायला आवडतील.
1: आता तर मला वाटतं इतके कलाकार आलेत, इतके कलाकार आलेत, तेव्हा तर मला वाटतं अगदी मोजके होते, आणि तेव्हा निवड पण केली जायची चांगल्या कलाकारांची. पण आता इतकी यंग आर्टिस्ट, इतकी यंग यंग मुलं आलेत, आणि हल्ली रील्स तर इतकं कॉमन झालं आहे की खूप लोक त्याच्या थ्रूच ॲक्च्युली अर्धे ॲक्ट करून हे करून खूप प्रयत्न करतात. पण आता स्ट्रगल खूप वाढलं आहे, आणि मी म्हणते की आता आपण असं पण ऐकतो ना की खूप लोकांना ते मिळत नाही आहे, त्याचा आनंद मिळत नाही आहे. सो समवेअर दे आर व्हेरी अनहॅपी ऑल्सो की आम्हाला कामं मिळत नाही, ऑडिशन देऊन पण आमचं सिलेक्शन होत नाही आहे. सो मी खूपदा असं बघते ना जेव्हा की खूप स्ट्रगल करतात, तर माझं सगळ्यांना काहीतरी सांगणं नेहमी एक असतं की तुम्ही स्वतः पण पहिले काहीतरी भक्कम करा, आणि मग यू ट्राय टू एंटर द इंडस्ट्री, बिकॉज इट इज नॉट इझी. जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्ही काहीतरी स्वतःचं एक पहिलं अस्तित्व बनवा, मग तुम्ही जा. सो म्हणून मला पण असंच कुठेतरी वाटायला लागलं की नाही, हे सगळं आहे, छान आहे खूप दुनिया, आपल्याला खूप छान वाटते बघायला, पण कुठेतरी आपली ओळख पण आपण ठेवली पाहिजे, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे, हे खूप महत्वाचं वाटतं.
0: मुळात आपल्याकडे काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल आणि ते चांगलं प्रेझेंट होत असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आता आपण पुन्हा पुन्हा तुमच्या मल्टी टॅलेंटकडे वळतो आहोत. अभिनयातही एखादी संधी मिळत असताना या मल्टी टॅलेंटचा किती फायदा झाला?
1: खूप फायदा झाला
0: की तुमच्याकडनं जर तुम्ही त्यात कास्ट झालात तर तुमच्याकडनं हेही मिळणार आहे, हेही मिळणार आहे, हेही मिळणार आहे.
1: अगदी.
0: असा एखादा अनुभव सांगता येईल?
1: असा एखादा अनुभव म्हणजे मी एक हिंदी फिल्म करत होते, तर ती हिंदी फिल्म करत असताना जसं डबिंगचा प्रश्न आलेला, एक त्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं जी तमिळ कॅरेक्टर तिने केलेलं, पण तिला बोलायचा इश्यू होता, मग तिचं व्हॉइस ओव्हर मी केला होता. ओके. प्लस अगेन त्याच्यामध्ये कार्टून कॅरेक्टरचं त्यांना कुठेतरी व्हॉइस हवा होता त्या एका कॅरेक्टरसाठी, तर तो मी त्याच्यात दिला होता. हां, त्या कॅरेक्टरसाठी. आणखीन डान्स शिकवला मी, क्लासिकलची रिक्वायरमेंट, तमिळ कॅरेक्टर असल्यामुळे त्या हिरोईनला क्लासिकलची रिक्वायरमेंट होती, आणि ते जे कोरिओग्राफर होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही नाही, आप ज्यादा अच्छा सिखा पाओगे मेरे से, बिकॉज आय एम अ वेस्टर्न डान्सर, सो आय एम नॉट सो थरो विथ दॅट, टू यू डू. त्यांनी मला अगदी अगदी म्हणजे मनापासून सांगितलं, तर मला खूप मजा आली. मग मी तेही काम केलं. सो त्यावेळेस मी डान्स, म्युझिक आणि डबिंग हे तिन्ही गोष्टी त्या एका फिल्मसाठी मी केल्या होत्या. ही फिल्म काही कारणास्तव रिलीज झाली नाहीये, तर ते तर चाललंय त्यांचा प्रयत्न. सो लेट्स सी.
0: शुभेच्छा आमच्या.
1: थँक्यू.
0: लवकर होईल.
1: थँक्यू.
0: एक गाणं इथे.
1: येस, एक गाणं घेऊया. चुराली आहे तुमने जो.
0: अरे क्या बात. तुमच्या गाण्याच्या

0: शेवटी पण बघा तोच तिथं, म्हणजे जसे तुमचे वेगवेगळे भाव आहेत वेगवेगळ्या कलेमधले, तशा तुमच्या निवडी पण मला वर्सटाईल दिसत आहेत. कधी एकदम मला शुभम उद्गल दिसत आहेत, कधी लता मंगेशकर भेटतायत, आशा भोसले भेटतायत, इकडे मोहन जोशी दिसतायत, इकडे निलेश साबळे दिसतायत.
1: आता ऍक्च्युली हे गाणं माझं आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचं खूप आवडीचं गाणं, तर म्हणजे आम्ही खूप वर्षांपासून एकत्र मैत्री आमची, आणि आमचं हे गाणं दोघांचं खूप आवडीचं गाणं आहे. सो म्हणून स्पेशली फॉर दॅट पर्सन आय वॉन्ट टू डेडिकेट दिस.
0: नक्की ऐकूया.

0: आता आपल्या बोलण्याचा शेवटचा टप्पा आणि तुमच्या अभिनयातला शेवटचा टप्पा, जसं आपण म्हणाला की डॉक्टर निलेश साबळे सोबतची फिल्म, खरं तर खूप मोठी कास्ट आहे या सिनेमाची, अगदी मोठे मोठे दिग्गज थोड्या थोड्या रोलसाठी का असणे पण तिथे आहेत. हा सगळं कसा अनुभव होता आणि तिथपर्यंत पोहोचणं कसं होतं?
1: खूप मजा होती. ऍक्च्युली कसं झालं,
0: लीड रोल करणं तिथपर्यंत हा थोडासा
1: बरं ह्या लीडचं सिलेक्शनची पण फार एक गंमत आहे. ऍक्च्युली मी माझ्या क्लासमध्ये होते ठाण्याला, ओके, ठाण्याला माझा क्लास घेत होते मी, आणि तिकडे ना हे ज्या या फिल्मचे जे कमलाकर गुंजा डिरेक्टर आहेत ते कशा तरी कामासाठी तिकडे आले होते, आणि त्यांनी मला क्लास घेताना बघितलं आणि त्यांनी तिकडेच फक्त आले आणि म्हणाले की चला तुम्हाला भेटायचंय, मला तुम्ही भेटाल का 2 मिनिटं? म्हटलं हो. त्यांनी सांगितलं की मी असं असं डिरेक्टर आहे आणि मी एक फिल्म करतोय, त्या फिल्मसाठी तुम्ही लीड कराल का? मी म्हणजे मला 2 मिनिटं झालं काय, म्हणजे मी क्लास घेते इकडे ठाण्याला कुठे, यांचा काय संबंध इकडे यायचा आणि ते मला विचारायचं. तर मला म्हणाले की तुम्ही लीड कराल. म्हटलं सर म्हणजे मला माहीत नाही पण मी केलेत कामं. त्यांनी असंच विचारलं तुम्ही, मी बघितले तुम्ही कामं वगैरे केलेत, मला अंदाज आहे तुम्ही कराल का? तर म्हटलं ठीक आहे करेन म्हटलं मी. आणि त्यांचा ना डिले होत होता काही काही कारणानं, त्यांनी मला एक अट काय दिलेली हे सगळ्यातच की तुम्ही 2 वर्ष बारीक होऊ नका.
0: अच्छा.
1: मला असं झालं बापरे 2 वर्ष बारीक होऊ नका
0: म्हणजे हिरोईन एखादी म्हणायची नाही तुम्ही थोडं बारीक व्हा विचार करू.
1: ऍक्च्युली म्हणजे एक फिगर असेल छान असेल असं तसं त्यांनी जी अट सांगितली ते मला कळू जे असं झालं सर तुम्ही म्हणजे काय म्हणताय नक्की. नाही नाही तुम्ही 2 वर्ष बारीक होऊ नका कारण आपली फिल्मच त्याच्यावरती बेस्ड आहे, तोच सब्जेक्ट आहे ऍक्च्युली फिल्मचा. म्हणलं अच्छा बरं ठीक आहे. असं करत करत 2 वर्ष गेली, मी तशीच होते, मी काय बदलले नाही. पण 2 वर्षांनी त्यांनी शूट सुरू केलं आणि मग तेव्हा मला कळलं की निलेश करतोय फिल्म वगैरे. मग भेटले आणि सगळी कास्ट मोठी आहे, विजू मामा, विजू खोटे सर, सगळीच मोठी कास्ट. आणि विजू मामा ते दोघं तर म्हणजे सेटवर असल्यावर तिथं फुल दंगा, फुल दंगा, म्हणजे इतकी मस्ती. आणि विजू मामा तर मुलुंडला राहायचे तर मी कार घेऊन जायचे तर मी त्यांना रोज ड्रॉप करायचे शूट नंतर, ते ठरलेलं असायचं. ते माझ्याच गाडी न्यायचे कारण त्यांना माझं ड्रायव्हिंग त्यांना प्रचंड आवडायचं. ते खूप खूप खूप टाईमपास म्हणजे इतकं मजा केली बापरे, मला तर मी विसरूच शकत नाही. आणि सगळे वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह, सगळ्यांनी खूप मला मदत केली. इनफॅक्ट निलेश साबळेला खास थँक्स कारण त्यांनी माझ्याकडनं अक्षरशः काही काही पंचेस जे आहेत ना त्यांनी काढून घेतले.
0: मास्टरच आहेत,
1: अगदी मास्टर आहे. आणि त्यांनी मला सांगून की इकडे असं बोल, हे इकडे असं कर, इव्हन इमोशनल सीन जो माझा आहे त्याच्यामध्ये लास्टला, मग त्याने सांगितलं की इकडे कुठे तू गॅप घेशील, इकडे कुठे तू पॉज घेशील. सो बिग थँक्स की असे कलाकार जर आपल्याला सपोर्टला असतील ना तर खूप छान वाटतं. आणि ही लिटरली सपोर्टेड मी आलो,
0: थँक्स. इव्हन आता बोलताना म्हणालोच मी की पंचेस तो मास्टर आहे वगैरे, पण स्टेजवरचे पंचेस, तुमच्या सिरियल मधले पंचेस आणि सिनेमा मधले पंचेस यातला जो फरक आहे तो बरोबर त्याने उचललाय.
1: मी
0: मुद्दा म्हणून आजच्या मुलाखतीच्या निमित्तानंच ते सगळे परत एकदा त्याचे क्लिप्स बघत होतो, केवढं वेगळं वाटलंय तो.
1: खूप
0: मला वाटतं अभिनयाच्या दृष्टीने हे खूप महत्वाची गोष्ट
1: आहे.
0: म्हणजे निलेश साबळे जेव्हा दिसत नाही तेव्हा मला वाटतं तो हिरो दिसतो. आता एरवी पंच म्हटलं की आपला निलेश साबळे तो चेहरा जर आठवला की मग तिथं तो अभिनेता म्हणून फेल गेला असता कदाचित, पण तसं जाणवत नाही. निलेश साबळे आपल्याला दिसत नाही, तो कॅरेक्टर दिसतो.
1: अगदी.
0: नृत्य देखील किती छान, त्यात तुमचा काही हात होता?
1: माझं नाही, त्याच्यात मी नाही, त्यांना कोरिओग्राफ केलेलं होतं. पण त्यात त्याने एक सीन काढून घेतला, मला वाटते की मी त्याला उचलायचं त्या गाण्यामध्ये, एका गाण्यामध्ये
0: क्लिप मध्ये आहे, मी बघितलं, विचारणारच होतो तिकडे.
1: हे त्याचं त्याने सांगितलं की नाही नाही असं असं करा. इव्हन ते मी स्विमिंग पूल मधून बाहेर वगैरे येते तो इमॅजिन करतो ना, हे पण त्याने सांगितलेलं जागा आहेत. तो म्हणाला की नाही तिकडे ते करा, म्हणजे मला झटका बसतो की अरे अचानक मी एक आयटम चांगला बघतोय आणि अचानक की कुठून आली. हे त्याने काढलेला जागा
0: विचारणारच होतो खरं की तिकडे जोर लागा की हशामध्ये उचलणं आहेच आहे, पण याच्यात नेमकं उलट केलंय.
1: त्याने मी त्याला उचलते आणि बोलते.
0: यातलं एखादं गाणं ऐकूयात आपण याच सिनेमातलं.
1: या सिनेमातलं मग तेच मला आवडीचं गाणं आहे, ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया.
0: तिथं स्विमिंग पूल आणि उचलणं आहे
1: तिथेच आहे.
0: आणि एक मला वाटतं प्रत्यक्ष लग्नातलं
1: लग्नातलं एक गाणं आहे. हा नाव माझं भारी काय सांगू मा
0: ते पण तुम्हाला जे आईकडनं अनेक गोष्टी आपण शिकल्या आणि खूपदा तुम्ही शॉक झालात असं म्हणाला, एक नृत्यातली तुम्ही शॉक झालेली गोष्ट सांगितलीच आहे अभिनय.

0: हे त्यांच्याकडूनच आलाय.
1: अगदी.
0: तिथं एखादी अशी घटना होती की तुम्ही शॉक झालाय?
1: म्हणजे जेव्हा मला अभिनयाची आवड निर्माण झाली, त्याची छोटंसं मी जस्ट एक एक्झाम्पल सांगेन की माझ्या आईच्या पासून कशी, म्हणजे मला अभिनय करत नव्हते मी, पण मी एक आईचा एक इन्सिडेंट बघितला जिकडे ती एक नाटक शिकवत होती, भूकंपाचा एक पूर्ण स्टोरी आई शिकवत होती. आणि त्यात तिने असं दाखवलेलं एक कॅरेक्टर की एक हा एक भूकंप झालाय आणि एक आई अगदी म्हणजे वेडीपिशी झाली आणि आपल्या मुलाला शोधते. आणि या चिमण्यांनो परत फिरा या गाण्यावरती आई माझा अभिनय करत होती. आणि मी ना असंच बसले होते, मी जसं म्हटलं ना छोटी टाइमपासला जायची, अशी छोटी बसले अशी बघत होते आईला. आणि बघता बघता तिचा जो मी अभिनय बघायला लागले आणि मी जी रडायला लागले का हीच माझी आई आहे का, ही असं का करते हे मला कळत नव्हतं. इतकी रडायला लागली की सगळं थांबून ते लोक माझ्याकडेच येऊन लाड करायला बघायला लागले. माई बोलली, अगं नाही बाळा मी अभिनय करते, मी नॉर्मल आहे, मला काही नाही झालंय इतकं. मग ते जेव्हा मी पाहिलं ना की मला असं झालं की नाही, अभिनय देर इज सम पॉवर, काहीतरी मजा आहे. आणि मग मी म्हटलं ना जसा शृंगार मला कळायला लागला अभिनयातला की राधाकृष्णाचा शृंगार कसा असू शकतो, जसं आम्ही अष्टपदी आम्ही करतो, मग असं करत करत करत करत मला अभिनयाची इतकी आवड निर्माण झाली की आता मी जेव्हा मुलींना शिकवते ना, मी असं म्हणते की आपण जर कृष्णाला तीन प्रकारे बोलवलं, भक्ती, वात्सल्य आणि शृंगारात, तुम्ही कसं बोलवाल? तिन्हीचे भाव वेगळे असतील ना.
0: नक्कीच.
1: कृष्णाला भक्तीतनं बोलवतो ते वेगळं असेल, कृष्णाला शृंगारातून बोलवते तर ती नायिका वेगळी असेल, आणि तीच वात्सल्यातून बोलवते ती वेगळी असेल. सो आत्ता मला जर तुम्ही आता विचाराल तर अभिनय मला अत्यंत अत्यंत आवडतो नृत्यातून.
0: खूप छान.
1: आणि तो पोचवायला जास्त मला मजा येईल, खूप आवडेल.
0: तमराजी, वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित म्हणा किंवा वेगवेगळ्या चपला घालून तुम्ही पुढे पुढे चालत आहात. कधी शूज घालतायत, कधी चप्पल, कधी सँडल्स आणि कधी कधी बेअर फुटेड. या सगळ्या चाली ज्या आहेत त्या एका दिशेनं चालल्या आहेत, कुठेतरी कलेच्या सन्मानार्थ चालल्या आहेत, आराधनेत चालल्या आहेत, साधनेत चालल्या आहेत. या सगळ्या पावलांपैकी तुमची स्वतःची कुठली आवडती चाल आहे असं म्हणूयात? सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला काय घालून चालल्यावर होतो?
1: अभिनय.
0: ग्रेट.
1: खूप आवडीचं आहे माझ्या, म्हणजे मला एक्सप्रेस करायला खूप आवडतं, खूप जास्त. सो जसं तुम्ही म्हटलात ना की हे सगळेच जे पैलू आहेत टॅलेंटचे, जे सगळ्याच गोष्टी आहेत, या सगळ्याच मला आवडतात. अर्थात अभिनय खूप आवडतो पण ह्या सगळ्याच मला आवडतात आणि ह्या सगळ्याच मला पुढे घेऊन न्यायला जास्त आवडेल आणि मला मजा येईल. कारण जसं आपण म्हणतो ना की ये हमारे साथ पहिले से थे और येही आगे हमारे साथ चलते रहेंगे और यही हमारी जिंदगी है, बस याच्यातच मला पूर्ण झोकायचं आहे आणि वाहून द्यायचं आहे, हीच माझी आवड आहे. सो तुम्ही म्हणाल तर आपण याच्यावरती एक गाणं घेऊ शकतो. जिंदगी का साथ निभाता चला गया, जसं रफी साहेब माझे खूप आवडीचे आहेत आणि मी त्यांची खूप गाणी ऐकते. सो मला हे गाणं यासाठी रिलेट करून खूप आवडेल.
0: खूपच छान.

0: खूप खूप आभार तमन्नाजी. आपल्या लिस्टनुसार हे शेवटचं गाणं होतं मैं जिंदगी का साथ. तर ही साथ तुम्हाला अशीच मिळत राहो, जिंदगी तुम्हाला मिळत राहो, या शुभेच्छा तर आमच्या असणारच आहेत. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: श्रोत्यांना एवढंच सांगेन की पहिली गोष्ट तर खूप खूप धन्यवाद आकाशवाणी आणि तुम्ही मला ही संधी दिलीत. इतकं छान मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, खूप छान वाटलं. आज सगळं माझ्या आयुष्याचे जे काही आठवणी होत्या त्या सगळ्या मला बोलायला मिळाल्या आफ्टर अ लॉंग टाईम. सो भुजबळ सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या श्रोत्यांना एवढंच सांगेन की आयुष्यात जितकं खुश राहता येईल तितकं खुश राहा, कारण दुःख देणारे खूप लोक आहेत आपल्याला, पण खुश आपले आपणच राहू शकतो. आणि ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, मी आता परवाही म्हटलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश राहायचा प्रयत्न करा, ज्याने तुम्हाला आनंद घेता येईल. आणि स्वतःवरचं प्रेम कधी कमी होऊन देऊ नका, नेहमी स्वतःवर प्रेम करत राहा, बिकॉज यू आर द बेस्ट पर्सन टू जज युअर ओन सेल्फ. सो ऑलवेज लव्ह युअर सेल्फ अँड बी हॅपी, दॅट इज व्हॉट आय कॅन से. थँक्यू.
0: तमन्नाजी, सुरुवातीला मी म्हणालो होतो की खळाळता झरा आहे आणि पाळण्यातल्या पायाची गोष्ट मी फक्त तो झरा सुरू करण्यासाठी एक बटन दाबलं होतं, पण आता हा थांबवण्याचं कुठलं बटन आहे मला सापडत नाहीये, तर आणि सापडायचंही नाहीये मला, ते कुणालाच सापडू नये. तुम्ही अशाच खळाळत राहोत ही आमच्या शुभेच्छा. खूप खूप आभार आपण एवढा वेळ दिला.
1: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद. थँक्यू. तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग 6 आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ. तुमच्या

श्रोतेहो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 वाजलेले आहेत आता. यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूयात मंचा हे गीत.

0: पूर्वसूत्र
1: आजी एकदा बागेत काम करत उभी होती आणि एक धोतर कोट काळी टोपी घातलेला माणूस फाटकात येऊन उभा राहिला. त्यानंतर एक दिवस सकाळी एकदम तीन माणसं आमच्या दारात येऊन उभी राहिली. मग एक दिवस एक म्हातारा माणूस सावकाश फाटकाच्या आत आला.
2: ही कसली नसती पाचोळ्यासारखी माणसं माझ्या घरात यायला लागली, त्याचा छडा लावलाच पाहिजे.
1: मग बऱ्याच दिवसांनी तो रेडकाचा आवाज पुन्हा ऐकू आला.
3: लंपू, तुला कोणतं गोड पदार्थ आवडतंय रे?
1: जिलबी.
4: मग जिलबी आणूया की?
5: बाजारात पहिलंच दुकान कुंदनमल मिठाईवाल्याच आहे.
3: छे, हे फार गोड आहे.
1: मग आम्ही राजस्थान मिठाईवाल्याकडे गेलो.
3: ही जिलबी चिवट आहे.
1: तिसरं दुकान,
3: ह्याच्यात खराब रंग घातलाय.
1: चौथ,
3: खवट तूप.
1: प्रत्येक खेपेला मला वाटायचं निदान चव पाहण्यासाठी तरी एखादी जिलबी मिळेल. शेवटी आम्ही घरी आलो.
2: वाटलंच मला, पण थांब तू.
1: सगळे कुरसुंदी कर एका रांगेत बसले होते. वरण भात खाऊन झाल्यावर चांदीच्या पातेल्याचं झाकण काढलं, तरा केशरी सुंदर जिलब्या.
3: वा बाबुराव, वा पडा.
2: त्यांना जिलबी वाढू नकोस, भात वाढ आणि ताकाची वाटी दे. त्यांच्या प्रकृतीला तेच उत्तम. एका जिलबीच्या तुकड्यासाठी कुत्र्यासारखं आपण अण्णांच्या माग हिंडलो म्हणून पोर रडलं मगाशी.
3: मी पोराची थट्टा केली की?
2: मग आता आणखी थोडी थट्टा दाखवते तुम्हाला. ही तुमच्या बायकोनी आणि मुलांनी केलेली थट्टा. हे सगळं सामान त्यांच्या बॅगेतून मी आज सकाळी जप्त केलं. आज रावसाहेब परगावी गेलेले नसते तर त्यांनी तुम्हाला तुरुंगातच डांबलं असतं. या घरात 5 मिनिटं राहण्याची लायकी नाहीये तुमची.
1: जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो तर एकदम संध्याकाळी सुटलो. एवढ्यात आजी बागेतून घरात आली.
2: गेलं ते परचक्र.
0: ऐकूया शारदा संगीत या मालिकेचा 9वा भाग.

प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. खूप पाऊस पडत राहिला ना, आमची पंचायत झाली होती. आमच्या ग्राउंड वर जाऊन खेळणं बंदच झालं होतं. क्रिकेट खेळताना बॉल सारखा पानांनी गच्च भरलेल्या कुंपणात हरवून जायचा. शेवटी एकदाचा पाऊस थांबला, न पडली, इंद्रधनुष्य उघून गेली, जमीनही वाली, क्रिकेट पुन्हा सुरू झालं.

सुरुवातीलाच आमच्या गल्लीची आणि गुरुवार पेठेच्या टीमची सस्पेन्सिल मॅच ठरली. माझा काही टीम मध्ये नंबर लागला नाही, पण मी म्हणजे मॅच पाहणारच. टीमच्या आधी ग्राउंडर हजर. आमच्या टीमचा कॅप्टन एशी. एशीचं खरं नाव अजित सिंह, पण त्याच्या वडिलांचं नाव छगनराव असल्यानं सगळे त्याला एशी म्हणायचे. मॅचच्या दिवशी एशी कधीही घरात नसायचा, उशिरा उगवायचा. तो आला की आमची टीम ग्राउंडवर जाणार. तिथं आधीच एखाद्या टीमांच्या मॅची सुरू झालेल्या असायच्या. जागा नसेल तर दोन्ही टीमची पोर एकमेकांची भांडत दुसरा ग्राउंडवर. शेवटी जिथं जागा सापडेल तिथे मॅच सुरू. आधीच चिडाचिड झालेली असल्यानं मॅच सुरू झाल्या झाल्या मारामारी सुरू व्हायची. एशी कॅप्टन असला की हंपायरचं काम करायला कुणीच तयार व्हायचं नाही. एशीच्या मनाविरुद्ध बोलणारा हंपायर मार खाणारच खाणार. हंपायर होण्याबद्दल फ्रेंड्स टी क्लब मध्ये चहा आणि मिसळ एवढंच मिळायचं. त्यात वरून एशी कडून मार खाऊन घ्यायला कुणीच तयार होत नसे. त्या दिवशी आम्ही असेच बराच वेळ अंपायरची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात एक जाड जुड पोरगा साई

0: सायकलवरून आमच्या शेजारी येऊन थांबला. जंब्या कटकोळ, गुंडांच्या गुंडांचा गुंड. जंब्या आमच्या शाळेत वरच्या वर्गात होता. तो सारखा नापास व्हायचा. शाळेत नव्याने लागलेले पाटील सर जंब्याच्या स्वर्गात होते म्हणे. शाळेतली सगळी मुलं हेडमास्तरांच्या खालोखाल जंब्याला भिवून असायची. मारा मारा करणं, बारीक सारीक कारणांसाठी पोरांना थपडा मारणं, त्यांना भीती दाखवणं, रस्त्यात गठून दम भरणं, असं तिथं सारखं सुरू असायचं. जंब्याचे वडील कटकोळ्यांना कुठल्या तरी एका मोठ्या दुकानात दिवाणीची का काहीतरी होते. ते सकाळी बाहेर पडले की घरात कटकोळ मावींचं राज्य सुरू व्हायचं. त्यांच्या डोळ्यात सतत झोप असते असं आजूबाजूच्या बायका म्हणायच्या. मंगळवारी दुकानं बंद असली की अण्णा कटकोळ घरी बसायचे आणि जंब्याच्या भाषेत इतर कटकोळांना परतायचे. ते सारखे इतरांवर ओरडून त्यांच्या लहानपणी ते काय करत असत ते सांगायचे. एका मंगळवारी दुपारी असेच पलंगावर पडून ते जंब्याला परतत होते. जंब्या घराबाहेर विहिरीच्या कट्ट्यावर मुकाट बसला होता. तेवढ्यात
1: कटकोळ मामी आओ धावा धावा धावा पोरग विहिरीत पडलं. बघा
2: पडले धावा.
3: अरे पांडू
4: काय रे,
3: अरे तू बघ तू बघ जंबा विहिरीत पडला.
4: अरे काय सांगतो काय पक्क्या.
0: सगळे घाबरून विहिरीपाशी जमा झाले. बाहेरच्या पेक्षा विहिरीच्या आतच गर्दी व्हायला लागली. आजूबाजूच्या बायका काम सोडून यायला लागल्या. संध्याकाळ पर्यंत शोध सुरू होता. काही उपयोग झाला नाही. तांबुळवाडकर आजी म्हणाल्या,
5: मी अशी रस्त्यानं दत्ताच्या देवळाकडे निघाले होते आणि एकदम विहिरीत कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला की रे. मी म्हणाले, गुरु दत्ता काय रे बाबा हे काय करून घेतोय कुणाकडून. विहिरीकडे पाहिलं तर विहिरीतून पाणी उसळून वर उडालं होत अस आणि पावसासारखं सगळीकडे पडत होत. पावसासारखं म्हणजे अलीकडच्या पावसासारखं नाही. आता मेल्यानो तुमचं सगळंच ताळतंत्र सुटलेलं. देव नको, देऊळ नको, पूजा नको, अर्चा नको, धर्म नको, हे नको, ते नको, काही नको.
0: त्याच काहीतरी बडबडत राहिल्या. मग कुणीच ते ऐकेना तेव्हा त्या रागावून निघून गेल्या. अंधार पडायला लागला. अण्णा कटकोळ काही न बोलता त्यांच्या दारात उकिडे बसून राहिले होते. रात्री मलाही झोप येईना. विहिरीच्या अंधाऱ्या पाण्यात जंब्याचं काय झालं असेल.
6: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
7: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
8: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: संपर्क 89 29 30 41 42.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: दुसऱ्या दिवशी अण्णा कटकोळ त्यांच्या गावाला यमकन मर्डीला गेले. इथं गावातल्या आखाड्यात जंब्या त्याच्या आजोबांशी कुस्तीचा सराव करताना सापडला. आजोबा कटकोळ्यांनी अण्णांना तिथेच परतून घेतलं. आम्हाला सगळ्यांना जंब्या कसा नाहीसा झाला हे समजून घ्यायचं होतं. जंब्या म्हणाला,
9: अरे रे मॅडो के, मी काय विहिरीत नाही पडलो. विहिरीजवळ मोठा दगड होता ना, तो विहिरीच्या काठावर ठेवलो आणि अण्णांना डुलकी लागल्यावर तो विहिरीत ढकलून दिलो आणि आरडाओरडा केलो. हे बघ,
2: धावा धावा धावा विहिरीत पोरग पडले, धावा
4: धावा धावा विहिरीत पोरग पडले, धावा.
9: मग थेट यमकन मरडी गाठली.
0: असले वेगवेगळे आवाज काढणारा तो मायावी राक्षसच होता. सायकलवर ग्राउंडला फेरी मारून तो म्हणाला,
9: हा मी अंपायर व्हायला तयार आहे, पण मिसळी बरोबर एक बेसन लाडू आणि एक डिंक लाडू द्यायला पाहिजे. काय
10: पण जंबे, त्यांच्या टीमचा कॅप्टन येशी फार मारामाऱ्या करते, एकदम हुंबय.

0: ते काय तुला ऐकणार नाही.
1: अरे तो हुंबा असेल तर मी डबल हुंबा आहे. ते सोड, आधी नाणं भिकीचं नाणं द्या, ते नंतर अंपायरच्या मालकीचं. दोन नाण्यांच्या नाण्याचा नियम आहे. दोन्ही कॅप्टननी शिस्पेन्शिल माझ्याकडे द्या. हा ती टीमची नाव असलेले कागद बघू, मग नाणेफेक.
2: आमच्या टीमनी नाणेफेक जिंकली. तेवढ्यात आईस्क्रूट विकणारा ममजा तिथे आला. मॅच चालू झाल्यावर बॉल नसला तरी चालेल, पण ममजा तिथे पाहिजेच. मॅच सुरू झाली झाल्या पांड्या सदलगे करायची दांडी
3: उडा.
2: पार्सलिटी अंपायर म्हणजे काय रे? ग्राउंड वर जंबे आणि यशू मातीत लोळताना दिसायला लागले. जंब्या महाराज की, जंब्या महाराज की. सगळीच्या सगळी पोरं पळून गेलेली मला माहितच झालं नाही. एवढ्यात माझ्या शर्टची कॉलर घट्ट होत गळ्याभोवती आवळत गेली. जंब्या माझ्या मागे येऊन उभा राहिला होता. तेवढ्यात त्याने मला थप्पड लगावली. माझ्या हनवटी पासून कानापर्यंतचा भाग सुटून रस्त्यावर पडला असं मला वाटायला लागलं.
1: हे अजून दोन थपडा आणणार आहे, आत्ता आणू की नंतर?
2: नंतर. दुकानात पैशांची उधारी असते तशी थपड्यांची उधारी जंब्याकडे चालायची. के पांडुरंगच्या नावावर जंब्याकडे 7 थपडा होत्या. पुढचे काही दिवस मला जिकडे तिकडे जंब्या दिसायला लागला. त्याचं घर आमच्या घराच्या मागच्या गल्लीत होत. त्या रस्त्यावर मी जायचंच बंद केलं. क्रिकेट सोडून आमचे बाकी सगळे खेळ रस्त्याच्या पार पुढे एक मैदान होत, तिथे चालायचे. एक दिवस येशू म्हणाला की आपण इथे झोपडी बांधू. काम जोरात चालू झालं. आजूबाजूच्या झाडांच्या कुंपणांच्या फांद्या तुटायला लागल्या. 4 खांब उभे करून मग झोपडी तयार व्हायला लागली. झोपडी झाल्या झाल्या तिच्यात बसायची घाई उडाली. प्रत्येकालाच आत बसायचं होतं. आत गर्दीच झाली. फांद्यातून आणि पानातून वाहणाऱ्या हिरव्या रसाचा हिरवट वास आणि ओल्या मातीचा वास तिथं भरून राहिला होता. त्या सगळ्या भानगडीत जंब्याची भीती कमी व्हायला लागली. रोज सकाळी उठून प्रत्येक पोरग झोपडीत बसायला यायचं. आंघोळी पुरतं परत जाऊन परत मागे. एक दिवशी संध्याकाळी आम्ही सगळ्या झोपडीत बसलो होतो आणि जंब्या सायकल वरूनच खड्ड्याभोवती चक्करा मारत होता.
1: झोपडी कोण बांधला?
3: आम्ही.
1: स्ट्रॉंग आहे की फुसकी?
3: एकदम स्ट्रॉंग.
2: जंब्याच्या सायकलचा आवाज बंद झाला. एकदम झोपडीच्या छपरावरच्या फांद्या मोडल्या. आमच्या अंगावर काहीतरी जोड पडलं आणि सगळी झोपडीच कोसळली. जंब्याच तो. वाख्या फांद्या मोडून कुणाकुणाला खरचटलं. कुणाचे शर्ट चड्डीवर रक्ताचे डाग पडले. माझ्या मनगटाला चांगलंच खरचटलं होतं. झोपडीची वाळलेली लाकडं आसपासच्या बायकांनी घरी नेऊन जाळली. त्या खड्ड्यातलं केर टाकायला लागले. एक दिवस मी शाळेतून येत असताना खड्ड्यात काहीतरी हालचाल दिसली. मी पुढे गेलो तर आज जंब्या दिसला.
1: खाली ये.
2: त्यानं जोरात हाक मारताच माझ्या पायाचं बर्फ झाल्यासारखं झालं. हातात एक काठी घेऊन खड्ड्यातला कचरा पसरून तो काहीतरी हुडकत होता.
1: तुला दोन थपडा लागूयत, देऊ की नको?
2: मला काही बोलताच येईना.
1: माझं काम करशील तर दोन्ही थपडा माफ करीन. करणार? माझी गळ्यातली सोन्याची साखळी इथं कुठेतरी पडली आहे, ती उडकून सापडून देशील तर थपडा माफ.
2: आम्ही ती साखळी शोधायला सुरुवात केली. अंधार पडत आला पण ती काही मिळाली नाही म्हणून मग आम्ही खड्ड्याबाहेर आलो. जंब्या तिथेच गवतावर बसून राहिला.
1: माझी सोन्याची साखळी मला माझे आजोबा दिले. ते तरुणपणी या भागातले मोठे पैलवान होते. चांदीच्या कदा मिळवायचे. मला आजोबांच्या सारखं पैलवान व्हायचं होतं राव, पण आमच्या अण्णांना ते पसंत नाही. त्यांनी मला बालिस्टर व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. बालिस्टर? आम्ही 9वीची परीक्षा पास होईपर्यंत मारायला टेकलोय आणि अण्णांना मी काय व्हायला पाहिजे?
2: बालिस्टर.

0: अण्णांना विचारलो, तुम्ही का बॅरिस्टर झाला नाही? त्यांनी आधी माझ्या कानफटत दिली, मग ते म्हणले, तुला आणि तुझ्या भावंडांना 3 वेळा खायला घालता घालता माझा खालिस्टर झाला इकडं, आणि म्हणे बालिस्टर.
1: लंपन, ओ लंपू दादा, लंपन, ओ ओ लंपू दादा, अहो चला की घरी, आजी बोलवतात. बाप काय हो, कचऱ्यात जाऊन बसलात तुम्ही? उठा उठा, घरी चला.
0: अजून तपडा लागू आहेत, उद्या सुट्टी आहे.

0: सकाळी पुन्हा साखळी उडकायचं काम सुरू झालं. जंबा कमरेवर हात ठेवून नुसता मला बोटानं जागा दाखवत होता. उकिडवा बसून माझे गुडघे दुखायला लागले. हाताने माती सरून बोटांची आग व्हायला लागली. नखांच्या टोकावर घाणीच्या काळ्याभर चंद्रकोरी तयार झाल्या. तेवढ्यात आणखी एक सूर्य उगवा तसे गुबगुबीत आजोबा खड्ड्याच्या काठावर येऊन उभे राहिले. जाड जांभळ्या काठाचं धोतर, गोरी छाती आणि पोट नीटच दिसेल असं पातळ कापडाचं शर्ट, कपाळावर शेंदूर, हातात सलकड. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.
1: आजोबा कवा आलात?
2: हे काय, आताच यायलो. हे आले आल्यात समजलं, तू साखळी हुडकायला इकडे आलास ते. लगेचच आलो. अरे बेट्या, तुझी साखळी परवा माझ्याच खिशात राहिली, चुकून यमखंड मरडीला गेली बघ.
0: मी काम थांबवून टाकलं. त्याचे आजोबा मला आवडलेच.
2: हा गुट्ट्या कोण?
1: हा हा माझा मित्र आहे.
0: मी जंब्याकडे पाहतच राहिलो.
2: ये बाळ वर ये.
0: जंब्याच्या आजोबांनी मला एका हाताने चुचलून घेतलं.
2: बरी आठवण झाली. माझाही एक बालमित्र राहतो इथच, त्याला जरा भेटूया आणि मग जाऊया.
0: त्यांनी एकदम जोर जोरात चालायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या मागे पळत होतो. आमचं घर आलं. त्या दोघांचं डोळा चुकवून मी घराच्या फाटकातून आत शिरायच्या आधीच जंब्याच्या आजोबांनी फाटक उघडला आणि पायऱ्या चढून त्या अंगणात उभे राहिले.
2: रघोबा, हे रघोबा.
0: दहा हाका मारल्याशिवाय कधी बाहेर न येणारे आमचे आजोबा एका हाकेतच बाहेर आले.
3: अरे चिंतामण बाळकृष्ण चिंब्या.
0: मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यांचं तिथे कट्ट्यावरच बोलणं सुरू झालं ते संपेच ना. जाताना डोळ्यात हसून त्या म्हणाले,
2: आमची मैत्रीची वेळ आमच्या नातवापर्यंत पोहोचली, आनंद वाटला.
0: जंब्याची आणि माझ्या मैत्रीची वेळ, फुलांची का काट्यांची? एवढ्यात त्यांनी माझ्या पाठीवर एक थाप मारली, माझा गालगुच्चा घेतला आणि जंब्याला घेऊन ते निघून गेले. संध्याकाळी जंब्या पुन्हा घरी आला.
1: सबंध दुपारभर आमचे आजोबा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. तुझे आजोबा आणि ते शाळा संपेपर्यंत एकाच वर्गात होते. हा, मला म्हणले अशीच ही मैत्रीची वेळ वाढवत ठेवा. आत्ताच ते गावाला गेले, लगेच तुझ्याकडे आलो. यापुढे तुला मी काही लागू करणार नाही. आपल्या आजोबांप्रमाणे आपण आता मित्र, एकदम पेट्ट मित्र.
0: यापुढे तुला काहीही लागू करणार नाही असं जरी जंब्या म्हणाला, तरीही एक गोष्ट त्याने बेस्ट पैकी लागू केली, मैत्री.

शारदा संगीत या मालिकेच्या 9व्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, जंब्या प्रतुल पवार, बाबूराव राजेश मोरे, आजोबा विजय देव, तांबूळवाडकर आजी सेवा चौहान, चंब्याचे आजोबा दिलीप वेंगुर्लेकर आणि लंपन मदन देवधर. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन

सचिन कुंडलकर, सहदिग्दर्शन ज्योती सुभाष, संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी, ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये, निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर, सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते, आताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम ऐकलात. आपण ट्यून केलंय पुणे विविध भारती 101 FM.
4: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
5: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
4: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
5: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
4: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
5: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: मैत्रिणींनो, ज्येष्ठ आषाढाच्या दिवसात आपल्याला वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे. कोणीही न बोलवता एका ओढीनं हे लाखो वैष्णव पंढरीकडे जातात ही शेकडो वर्षांची परंपरा. आपल्या मनात वारीची ऊर्जा, त्याचं व्यवस्थापन याविषयी कुतूहल असतं. काही जण वारीत प्रत्यक्ष सहभागी होतात तर काही मनानेच वारीबरोबर जातात. काही जण वारीत प्रसाद वाटतात, काही उपयोगी वस्तू देतात, काही सेवा करून तर काही सामाजिक संदेश देऊन वारीत सामील होतात. तुमचा वारीचा अनुभव काय आहे? तुमच्या मनातली वारी कशी आहे याविषयी अवश्य सांगा. यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात मंगळवारी 14 जुलैला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर 02025 53 17 05 आणि 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा वारी मनामनातली याविषयी. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
7: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात

0: गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा तुम्ही आम्हाला ऐकत आहात. 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुणा आय केअर प्रस्तुत सांजधारा हा मिश्र गीतांचा कार्यक्रम.
1: पुणा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: शतहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना, संगीत मधुकर फाटक यांचं.
4: विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल,
5: विठ्ठल जय हरि विठ्ठल.
4: चल ग सखे पंढरीला.

0: दत्ता पाटील यांचं गीत, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतेहो, ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। प्रथम

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, मिष्टगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया एक बालगीत शर्मिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

शर्मिला दातार यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दत्तराज खोत यांचं होतं. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि आपण ऐकताय कार्यक्रम पुना आय केअर प्रस्तुत सांजधारा, हा मिश्र गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक कोळी गीत. वेसवकर आणि मंडळी यांचं स्वर आणि संगीत असलेलं हे गीत

0: श्रोतेहो, सांजधारा कार्यक्रमात भेटूया काही क्षणात या विश्रांतीनंतर.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: अहो, ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सांग.
4: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
6: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
7: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
8: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
7: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
6: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
7: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
6: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, मिश्र गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. गीत शब्द आणि स्वर होता शाहीर पुंडलिक फरांडे यांचा, स्वर

0: श्रोतेहो, मिश्र गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. गीत शब्द आणि स्वर होता शाहीर पुंडलिक फरांडे यांचा, स्वर शाहीर पुंडलिक फरांडे आणि सहकाऱ्यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच पुन्हा आय केअर प्रस्तुत सांजधारा हा मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते 6 वाजतायत, प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. पुण्यासह राज्यातल्या 11 जिल्ह्यातल्या पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुणे शहरातल्या उपक्रमाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणं हे मोठं भाग्य असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे या वारकऱ्याला तातडीनं जीवनरक्षक उपचार मिळाले. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे आणि त्यांच्या आरोग्य पथकानं रुग्णाला तात्काळ CPR देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी वैद्यकीय संस्थेत हलवण्यात आलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्काविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नतीवारी 2026 या विशेष उपक्रमाचा शुभारंभ उरुळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पावसाचं पाणी जिथे पडतं तिथेच त्याचं संवर्धन करा या संदेशाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं आहे. घरं, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं तसंच सार्वजनिक इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणं, जलस्रोतांची स्वच्छता आणि पुनर्भरण करणं तसंच पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणं यावर भर देण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाच्या विधी, BPED आणि MPED या अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश नोंदणीला उद्या म्हणजेच 13 जुलैपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन नोंदणी करताना सर्व कागदपत्रं PDF स्वरूपात अपलोड करावीत असं सांगण्यात आलं आहे. मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 इतकी झाली असून दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती

0: महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 पासून मे 2026 पर्यंत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियामध्ये झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये पुण्याच्या कनिष्क जैन यानं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुण्याजवळील पानशेत हे मातीचं धरण फुटल्याच्या घटनेला आज 65 वर्ष पूर्ण झाली. या घटनेत मोठी जीवित आणि वित्तहानी झाली, मात्र या घटनेनंतर पुण्याचं स्वरूपही बदललं. या घटनेच्या आठवणी पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आजही जाग्या आहेत. पुणे आणि परिसरात हवामान स्वच्छ असून संध्याकाळी वातावरण ढगाळ राहील. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोते, आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून हा कार्यक्रम.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटाबद्दल आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार वसंत अवसरे यांचं युगुल गीत आत्ताच आपण ऐकलं, जे होतं अवघाची संसार या चित्रपटातलं. अवघाची संसार हा अनंत माने दिग्दर्शित एक गाजलेला सामाजिक पण विनोदी चित्रपट बरं का. या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि विनोदी शैलीमुळे हा चित्रपट त्या काळात खूप लोकप्रिय झाला. एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करण्यासाठी एका चोराने प्रवेश केल्यानंतर घडणाऱ्या घटनांचं मजेशीर, मनोरंजक आणि नाट्यमय असं कथानक या चित्रपटात गुंफलेलं बघायला मिळतं. आणि याच चित्रपटातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर या प्रतिष्ठित विनोदी जोडीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. चित्रपटातली पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री इतकी गाजली की यानंतर सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. तुम्हाला माहितीये मंडळी, खर तर शरद तळवलकर हे रंगभूमीवर त्या काळी प्रचंड लोकप्रिय होते, पण तरी सुद्धा चित्रपटामध्ये येण्यासाठी त्यांना बराच कालावधी द्यावा लागला आणि अवघाची संसार हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: मंडळी, देशपांडे आय ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 1909930041.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं

मंडळी, अवघाचे संसार या चित्रपटातलं गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे किती गोड गीत आहे ना. अवघाचे संसार या चित्रपटाची आणखीन एक गंमत म्हणजे 2000 बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित झालेला जोरू का गुलाम हा चित्रपट तुम्हाला आठवतोय? अहो, हा चित्रपट म्हणजे अवघाचे संसार या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असं म्हणतात. अवघाचे संसार या चित्रपटातले कलाकार रमेश देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच नंतर आनंद सारख्या क्लासिक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. आणि असंही म्हणतात की चित्रपटातल्या अभिनेत्री जयश्री गडकर या चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी व्ही शांताराम यांच्या चित्रपटात समूह नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. नंतर रामानंद सागर यांच्या रामायण या महाकाव्य टीव्ही मालिकेतून प्रभू रामाची आई कौसल्या यांची भूमिका त्यांनी साकारली आणि ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. अवघाचे संसार या चित्रपटातलं जे वेड मजला लागले आणि रूपास भाळलो मी ही त्या काळातली गीत आजही शब्दांसकट लोकांच्या मनात येत. मग आता ऐकूयात गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले सुधीर फडके यांनी गायलेलं हे युगुल गीत. आणि चित्रपटाची अशीच माहिती जाणून घेऊयात उद्याच्या भागात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो, आताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम ऐकलात. हे आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, 6:15 झाली आहेत. ऐकूया सिद्धिविनायक क्लिनिक प्रस्तुत गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, सध्याचं वातावरणच असं की सगळंच भक्तिमय झालंय आणि आपण सगळेच विठू माऊलीच्या भक्तीत रंगून गेलो आहोत. असंच एक छानसं गीत ऐकूया सुरुवातीला.

0: कवी सुधांशू यांची दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक प्रस्तुत गीतांजली हा कार्यक्रम.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाही.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 56 00 11
3: 88 55 00 11.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीत शांता शेळके यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं आणि गीत शांता शेळके यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया बालकवींची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ऐकूया सुरेश भट यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी घेऊन आलो आहोत एक छान असं पावसाळी बालगीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकलत सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप खरे यांचं हे गीत. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक प्रस्तुत गीतांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स प्रस्तुत अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
2: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
2: समर्पण,
1: आदर,
2: विश्वास,
1: स्वीकार,
2: समानता,
1: कर्तव्य
2: आणि निरपेक्ष प्रेम
1: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
2: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
1: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
2: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
1: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे शोभा घोलप यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा 14वा श्लोक। या श्लोकाचा अन्वयार्थ असा, कर्माच्या फलांमध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करत नाहीत, असं जो मला तत्वतः जाणतो तोही कर्मांनी बद्ध होत नाही। याच गीता श्लोकाचा अनुवाद श्रेष्ठ तत्वचिंतक आचार्य विनोबा भावे त्यांच्या सुप्रसिद्ध गीताई या ग्रंथामध्ये म्हणतात, कर्मे न बांधती माते

फळी इच्छा नसे मज, माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा. आचार्य विनोबा भावे त्यांच्या गीताई चिंतनिका या ग्रंथात सांगतात, कर्माला विकर्माची जोड हवी, तसं स्वधर्माचरणही हवं, तेव्हाच निष्कामता अंगी येईल. आणि निष्काम कर्म केलं तर फळाची अपेक्षाच नाही, पण स्वधर्म टाळून अवांतर धर्म स्वीकाराल तर निष्कामतेचं फळ अंगी येणं अशक्यच आहे. उदाहरणार्थ, स्वदेशी माल विकणं हा व्यापाऱ्याचा स्वधर्म आहे, परंतु हा स्वधर्म सोडून जेव्हा तो साता समुद्रापारचा विदेशी माल विकू लागतो तेव्हा अधिक नफा मिळेल हाच हेतूमुळी त्याच्या डोळ्यासमोर असतो. मग त्या कर्मात निष्कामता कुठून येणार? म्हणूनच कर्म निष्काम होण्यासाठी स्वधर्म आचरण्याची अत्यंत जरूर असते. त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट म्हणजे काम क्रोध जिंकणं. चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ झाल्याशिवाय निष्कामता नाही. बाह्यकर्माशी आतून चित्तशुद्धीचं कर्म जोडलं गेलं तर निष्काम कर्मयोग लाभतो, आणि तो अंगी बांधला गेला की कुठल्याच फलाची अपेक्षा नाही. गीतेत कर्म हा शब्द स्वधर्म या अर्थाने वापरलेला आहे. या श्लोकाचं विवरण करताना आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळक म्हणतात, कर्म कुणाला चुकत नाही म्हणून बुद्धी निष्काम झाली तरी कर्म केलंच पाहिजे, पण ही कर्म आसक्ती सोडून केली पाहिजे. ज्ञानानी स्वार्थ बुद्धी सुटली तर कर्म सुटत नाही, म्हणून ज्ञात्यानेही निष्काम कर्म केलंच पाहिजे. पुढे ते म्हणतात, मला कर्माचा लेप म्हणजे बाधा लागत नाही कारण माझी कर्माच्या फलाच्या ठाई इच्छाच नसते. अशा प्रकारे जो मला जाणतो त्यालाही कर्माची बाधा होत नाही. याचं कारण तेही फलाची अपेक्षा ठेवून कर्म करत नाहीत, आणि हे जाणून त्याप्रमाणे जो वागतो त्याला कर्माचा बंध लागू शकत नाही. याच संस्कृत श्लोकाबद्दल मराठीत भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, मला कर्म लिप्त करत नाहीत कारण मला कर्मफलाविषयी आसक्ती नाही. अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मापासून बंधमुक्त होतो. हे सर्व माझ्यापासून झालं पण मी केलं नाही हे ज्ञान ज्याला कळतं तो प्रपंचातून सुटून मुक्त स्थितीला मिळाला असं समजावं. मग आपोआपच त्याची फलभोगांवरची आसक्ती अहंपणा नाहीसा होतो. या श्लोकाचं विवरण भगवद्गीतेतही याप्रमाणे केलेलं आहे. यात म्हटलेलं आहे, कोणत्याही कर्मानी मी बद्ध होत नाही, तसंच मला कोणत्याही कर्मफलाची कामना नाही. ज्यांना माझ्याविषयीचं हे सत्य समजलंय ते सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाहीत. कर्माच्या फलामध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करत नाही. भगवंत जरी या भौतिक सृष्टीचा उत्पत्ती करताय तरी तो प्राकृत जगताच्या क्रियांनी लिप्त होत नाही. तो सृष्टी उत्पन्न करतो आणि त्या सृष्टीपासून अलिप्त राहतो. तर जीव हे सांसारिक कर्माच्या फलात गुंतून राहतात कारण भौतिक साधन संपत्तीवर ताबा मिळवण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. या भगवंताचं हे दिव्य स्वरूप ज्याला समजलं तो कर्माच्या नियमांनी बांधला जात नाही. पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात श्रीपाद सातवळेकर म्हणतात, ज्याची कर्माच्या फलभोगावर आसक्ती नसते त्याला कर्मापासून कोणतीही बाधा होत नाही. कर्मामुळे जी बाधा होते तिचं एकच एक कारण म्हणजे फलासक्ती. म्हणून जो फलासक्ती सोडतो तो कर्मबंधनातून मुक्त होतो. हा नियम जाणूनच प्राचीन मुमुक्षु लोकांनी कर्म केलं आणि ते बद्धही झाले नाहीत. सदाशिवशास्त्री भिडे यांनी गीतार्थ रहस्य दीपिका या ग्रंथात असा खुलासा केलेला आहे, माम कर्माणी न लिंपंती आणि नमे कर्म फले स्पृहा या दोन विधानांमध्ये कर्मयोगाचं सार आलेलं आहे. कर्मात लिप्त होत नाहीत म्हणजे कर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. ईश्वर ज्ञानस्वरूप तत्व असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेणं हा त्याचा स्वभावच नाही. अवतार घेऊन देहात येताना जन्मापासूनच अखंड ज्ञानमयता त्याच्या ठाई असते, त्यामुळे तो तत्वत अकर्ता आणि अभोक्ता असतो. सर्व काही प्रकृतीच्या अंगानी होतं. मी परमात्मा स्वरूप आहे हे कर्मसंबंधाबाबत असलेलं ईश्वरी ज्ञान आहे. सामाजिक अंगानी विचार करायचा झाला तर साध्या साध्या गोष्टीत भगवद्गीता अनेक प्रकारांनी आपल्याला मार्ग दाखवते. भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे त्यातून ज्ञानाचा लाभ तर होतोच पण जीवनाचा अनुबंधही कळायला लागतो. भगवद्गीता हा सर्वच संतांचा प्रेरणा स्रोत आहे. ज्ञानदेवांपासून पुढे सगळ्या संतांनी गीतेतला सिद्धांत प्रमाण धरूनच काव्यरचना केलेली दिसते. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे.

ज्ञान संन्यास कर्म आणि भक्ती यांच्या योग्य मिलाफानी इहलोकी आयुष्य कर्मणाचा कोणता मार्ग मनुष्यानी पत्करावा याचा गीतेत विचार केलेला आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं. त्यांनी भगवद्गीतेचं केवळ मराठी भाषांतर केलं नाही तर आपल्या स्वतंत्र प्रज्ञेनी आणि अपूर्व प्रतिभेनी भावार्थमय भाष्य केलं. बुद्धियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, स्वधर्मपालन, सांख्ययोग यांचं सुबोध विवरण करून भगवद्गीता समजण्यासाठी खूप सोपी केली. म्हणूनच हे अध्यात्माचं वैभव सर्वसामान्यांनाही सर्व समृद्धीनिशी अनुभवण्याची सोय झाली. या चौथ्या अध्यायात आणि 14व्या श्लोकात सगळे मान्यवर, श्रेष्ठ आणि विद्वान मंडळी हे सुचवतात की कर्म करा पण त्यात गुंतू नका, अलिप्त रहा, फलाची अपेक्षा करू नका. भगवंतांनी सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीपासून ते अलिप्त राहिले. त्यांचं हे दिव्य स्वरूप सामान्य मानवाला कसं समजणार? तो या सांसारिक कर्माच्या फलात गुंतून राहतो. त्यातूनच हे मी केलं, ते मी केलं असा अहंकार निर्माण होतो. गर्व, ताठा मनात जागृत होतो. मग अलिप्त कसं राहता येईल? या श्लोकात आचार्य विनोबा भावेही म्हणतात, स्वधर्म आचरा, कामक्रोध जिंकणं आणि चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ करणं हे साध्य झाल्याशिवाय अंगी निष्कामता येणार नाही, अलिप्तता प्राप्त होणार नाही. विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी हे तत्व आवर्जून पाळावं. संसारात असूनही अलिप्त असावं, म्हणजे सगळ्यात असावं आणि कशातही नसावं. तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी एका पारमार्थिक फुगडीच्या रूपकातून हे सुचवलेलं आहे. अहंकार दंभ मान धरू नको बाई, लोकलाज भीड यास देसवटातई, काया वाचा मन बुद्धी एकवटे होई, फुगडी घालता मग देव तूची पाही, परनिंदा द्वेष याचा करू नको साठा, धनविद्या पुत्र यांचा धरू नको ताठा, अवघे सोडून धरी एकभाव निष्ठा, बहिणी म्हणे तरीच तुझ भेटी भगवंता. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या कामातून येणाऱ्या ताणतणावाचं व्यवस्थापन सूत्र सांगणार आहे. आपण जेव्हा एखादं काम हे काहीतरी अपेक्षा ठेवून करतो तेव्हा कामापेक्षा अपेक्षा पूर्तीच्या ओझ्यानी आपण थकून जातो. मी नसेन तर माझ्या कुटुंबाचं कोण बघेल, मी काम केलं नाही तर कंपनीचं नुकसान होईल, अशा अहंकारातून, काळजीतून जर आपण काम करत असू तर कधीतरी अपेक्षाभंग होतो आणि ताण वाढतो. आपल्या कामात कोणतंही क्रेडिट नको, कामाचं ओझ नको. फक्त काम करत राहिलं तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येणारच नाही. अपेक्षांचं ओझ बाजूला ठेवून काम करण्याचा प्रयत्न करूया. आनंद यश आपोआप मिळेल, ते चिरकाळ टिकणारं आणि सर्वमान्यही असेल.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं शोभा घोलप यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: 1 4 3 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: श्रोतेहो, आताच आपण आंबेकर लॉन्स प्रस्तुत अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ऐकलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोते, आताच आपण आंबेकर लॉन्स प्रस्तुत अमृत सरिता गीता हा कार्यक्रम ऐकलात। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

हे आहे पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, 7 वाजलेत. आता सैनिकों की शौर्यगाथा आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: बिना वक्त गवाए भारतीय सैनिकों ने भी उन पर अपनी मशीन गन का मुंह खोल दिया। सिपाही इमलियाकुम घायल होने के बावजूद आगे बढ़ते रहे, अपनी गोलियों से कई दुश्मनों को मौत की नींद सुलाया, उन पर हथगोलों से निशाना साधते हुए उन्हें मार गिराया। दुश्मन अब काफी करीब था। घायल अवस्था में उन्होंने दुश्मन के साथ गुत्थम गुत्था में कुछ और को मार गिराया।
1: श्रोतहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:30 प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग

0: हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांचं होतं. आता ऐकूया अनुराधा जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना

0: शतः अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात. कार्यक्रमातलं पुढलं गीत काही क्षणात या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सुरेश वाडकर, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या सरात संत तुकाराम महाराजांची ही रचना, संगीत श्रीधर फडके यांचं।

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी संत केशवदास महाराज यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत शाहीर साबळे यांचं होतं, स्वर शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांचा.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: जाना।
1: अब दीजिए इजाजत, नमस्कार।
2: आज के फनकार।

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

जाएगी। इतना ही, इजाजत दीजिए यूनुस खान को। नमस्कार।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोतेहो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: रात।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण एकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतायत। प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे प्रस्तुत बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात एक ही फिल्म से या अंतर्गत ममता या 1966 सालच्या एकाच चित्रपटातील गीतं आम्ही आपणाला ऐकवणार आहोत। या चित्रपटासाठी गीतं लिहिली आहेत मजरूह यांनी आणि संगीत आहे रोशन यांचं। सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुरात हे गीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक प्रस्तुत बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59। स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस।
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे।
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या। आमची वेबसाईट तथास्तू डॉट

0: profession.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ऐकूया याच चित्रपटातलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरूह यांचं गीत, संगीत रोशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, ममता चित्रपटातील हे पुढलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये।
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
6: लगेच फोन करतो, 9595242559।

0: 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल या कार्यक्रमात आज एक ही फिल्मचे अंतर्गत 1966 ममता या चित्रपटातील गीतं आपण ऐकतो आहोत. हे गीत ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: हे पुढलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह यांची रचना, संगीत रोशन यांचं, चित्रपट ममता.

श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो एक ही फिल्मचे अंतर्गत ममता या एकाच चित्रपटातील गीतं. या चित्रपटासाठी संगीत होतं रोशन यांचं आणि गीतरचना होत्या मजरूह सुलतानपुरी यांच्या.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी श्रद्धा वरणकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.